ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है नौवा राष्ट्रीय पोषण माह।
2: देश के हर गरीब, हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, श्रोते हो, आपण जर समजा कमवत असाल म्हणजे आपल्याला जॉब असेल, आपण बिझनेस करत असाल, व्यापार करत असाल, आपली इंडस्ट्री असू शकेल किंवा आपली छोटी मोठी एखादा व्यवसाय असेल, चहाची टपरीसुद्धा असू शकेल, अशा पद्धतीनं जर आपण महिन्याला काही ना काहीतरी कमवत असाल तर आपली इच्छा नेहमी असते की आपलं घर संसार चालवून काही ना काहीतरी सेव्हिंग करावं, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल, त्या धनाचा उपयोग होऊ शकेल, अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न पण करत असतात। बऱ्याच वेळेस ते बँकेमध्ये अकाउंट करतात, सेव्हिंग अकाउंट करतात, महिन्याला काहीतरी पैसे ठेवतात किंवा कुठेतरी फिक्स्ड डिपॉझिट ठेवतात किंवा असं बरंच काही काही करतात, किंवा आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे असंही ऐकण्यात येते की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, SIP काढा, शेअर मार्केटमध्ये गुंतवा, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या कानावर पडतात। तेव्हा आज आपण थोडंसं प्राथमिक स्वरूपामध्ये, कारण हे क्षेत्र खूप फास्ट आहे, याच्यामध्ये खूप आपल्याला माहिती घ्यावी लागते, पण आपण प्राथमिक स्तरावर चर्चा करणार आहोत की आपल्याला इन्व्हेस्टमेंट नेमकी करता येऊ शकते का, त्याच्यासाठी खूपच पैसे कमावं लागतात का, किंवा नेमकं काय असतं, असे जे जनरल आपले क्वेश्चन्स असणार आहेत, प्रश्न पडणार आहेत, त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। आणि त्यासाठी रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री रोहित पडवळे यांना। ते मूळतः उपळ्याचे आहेत, पण त्यांचं इंजिनिअरिंग जे आहे ते MGM इंजिनिअरिंग कॉलेज संभाजीनगर इथे झालेलं आहे ENTC मधून 2013 साली। सध्या ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर अशा पद्धतीनं कार्य करतात आणि स्वतःचं बिझनेस प्रोफाईल आहे आणि धाराशिव बेसमधून ते हे सगळं काम करतात, पण ऑल ओव्हर इंडिया ते कुठेही पॅन इंडियामध्ये ते त्यांची ही सर्व्हिस देऊ शकतात। तर अशा पद्धतीनं रोहित पडवळे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। रोहित, मी तुमचं स्वागत करतो।
4: थँक्यू सर।
3: तर रोहित, जसं मी आत्ता एक छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं, त्यातल्या त्यात इन्व्हेस्टमेंट हा भाग सगळ्यात महत्त्वाचा येतो, तर मला सगळ्यात अगोदर तर हे सांगा की इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे नेमकं काय?
4: मुळात ना सर, इन्व्हेस्टमेंट म्हणजे की ॲक्च्युली की आपण जे काही अर्निंग पैसे कमवतो, मग ती स्वतः माणूस कमवतो, चिल्ड्रन्स काही स्कॉलरशिप असतात त्यांना मिळतात, त्या गृहिणीने काही पैसे साठवलेले असतात, हे काय करतो आपण की पहिल्यांदा सेव्हिंग करायला शिकतो,
3: म्हणजे आपण आपल्या आयुष्यात,
4: हा सर, म्हणजे आपण आपल्या आयुष्यात काय करतो की काटकसर करायला सुरुवात करतो। काटकसर करतो म्हणजे आहे ते आपल्याला जे पैसे आहेत आपल्याकडती त्याच्यामध्ये आपण भागून आपल्याकडे शिल्लक कशी रक्कम राहील म्हणजे सेव्हिंग करायला शिकतो। पण सेव्हिंग केल्यानं पैसा वाढत नाही, पण त्याला अजून एक असा क्लॉज आहे की सेव्हिंग केल्याशिवाय राहिलेला पैसा इन्व्हेस्ट पण करता येत नाही। सेव्हिंग केलेला पैसा हा ग्रोथ राहिला पाहिजे, ग्रोईंग स्टेजमध्ये राहिला पाहिजे, म्हणजे तो वाढला पाहिजे। जसं की एखाद्या गृहिणीला
3: सेव्हिंग वेगळं, इन्व्हेस्टमेंट वेगळं,
4: येस सर, पण सेव्हिंग असल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट करता येत नाही, हा त्याचा प्राथमिक रोल आहे। समजा आपण एका गृहिणीला उदाहरण घेऊ, गृहिणी सर्व आपण सर्वांच्या घरी असतात, गृहिणीला पैसे आपण जर महिन्याकाठी 1000 रुपये दिले काही खर्च न करता, त्यातून तिला तिने घर खर्च भागून 500 रुपये तिच्याकडे शिल्लक राहिले, ती पैसे काय करते, सेव्हिंग ती काही डब्यामध्ये ठेवेल, काही तिचं
3: बचत गटात टाकेल, बँकेत टाकेल,
4: कशाला किंवा FD करेल काय असेल, मग त्याच्यामध्ये त्यांना रिटर्न किती येतील? साधारण आता जर पाहिलं तर फिक्स्ड डिपॉझिटचा बँकिंगचा रेट जो पाहिला तो 5-7% रेट आहे। त्या तुलनेनं. पण त्याच्याच अपोजिट जर आपण पाहिलं की वाढत्या काळानुसार वाढती जी महागाई आहे ती 6 ते 6.5% आहे आज भारत देशामध्ये. मग आपण जेव्हा सेव्हिंग केलेले पैसे जेव्हा इन्व्हेस्ट करण्याचा विचार करतो तेव्हा आपण हा प्राथमिक विचार केला पाहिजे की आपण सेव्ह केलेले पैसे हे जे वाढत्या महागाईला जो दर आहे त्या दरापेक्षा जास्त पटीने वाढले तर ते आपल्याला प्रॉफिटेबल राहतील. मग त्या काळात आपल्या पैशाची ग्रोथ होते ही याचा आपल्याला अंदाज काढता येईल. त्यासाठी आपण सुरुवातीला सेव्हिंग केली पाहिजे आणि मग इन्व्हेस्टमेंटचा विचार केला पाहिजे.
3: बरं, म्हणजे सगळ्यात प्रायमरी स्टेज तर सेव्हिंगची आहे.
4: येस सर, डेफिनेटली.
3: ठीक आहे, आता मग माझ्यासारखा व्यक्ती असं म्हणू शकतो की अरे तुम्ही काय सेव्हिंगचा विषय सांगताय, जेवढी माझी महिन्याला पगार येते किंवा जेवढं मी कमावतो तेवढं तर सगळं माझं घर खर्चातच जातं.
4: हा, याच्यासाठीच काय पाहिजे सर की आपल्याला आहे ना आपल्या आयुष्यामध्ये एक फायनान्शियल ऍडवायझर पाहिजे. फायनान्शियल ऍडवायझरची गरज काय आहे की फायनान्शियल ऍडवायझर तुमचा प्रॉपर फायनान्शियल प्लॅन बनवून देतो. की सपोज की तुमच्याकडे जी अमाऊंट आहे, तुमची जी सॅलरी येते, तुमच्याकडे इतरत्र काही सेव्हिंग अमाऊंट असते, ती अशा पद्धतीने इन्व्हेस्ट केली पाहिजे की त्याचा तुम्हाला बेनिफिट भेटला पाहिजे भविष्यामध्ये आणि महागाईपेक्षा जास्त रेटनं तुम्हाला ती रिटर्न मिळले पाहिजेत. पण यासाठी कसं आहे की आपण इंडिव्हिज्युअल लेवलला आपलं प्रायमरी गोल काय असतो की माझा अर्निंग सोर्स पाहिजे, मला मंथली सॅलरी किंवा माझ्या व्यवसायातून जे उत्पन्न मिळतं त्याच्यावर आपला प्रायमरी फोकस असतो. मग आपण एखादा फायनान्शियल कन्सल्ट केला तर तो सांगू शकतो की तुम्ही तुमच्या व्यवसाय करता इतके अमाऊंट इतके पर्सेंट करू शकता, तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाकरता एवढे पैसे करू शकता, तुम्ही तुमच्या इमर्जन्सी फंड एक म्हणतात आपल्याकडे तो एक त्या एक फंडच्या आपल्याकडे. मी तर म्हणतो की सर्व लोकांनी अत्यावश्यक बाब आहे या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. इमर्जन्सी फंड असा आहे की या फंड जसं आता आपण रिसेंटमध्ये पाहिलं की कोविड सारखा आजार आला यामध्ये लोकांकडे इमर्जन्सी हा फंड नव्हता. म्हणजे ऍक्च्युअली पाहायला गेलं तर लोकांना याची अवेअरनेसच नाही की का केला पाहिजे, कशासाठी केला पाहिजे, तो आस्तक किती केला पाहिजे या गोष्टीची. कोविड सारखा असा मोठा आजार किंवा काही दुर्घटना झाली तर आपल्याकडे काही सेव्हिंग जी आहे जे आपण इमर्जन्सी फंडमध्ये ठेवतो जेणेकरून आपण जे इन्व्हेस्ट केलेले पैसे असतील जसे की एफडीत काही लोकांनी गुंतवले असतील, काही लोकांनी गोल्डमध्ये केले असतील, काही लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये केले असतील, काही लोकांनी शेअर्समध्ये केले असतील, ज्या इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आहेत त्या ब्रेक करायची आपल्याला वेळ येऊ नये. जे की लॉंग टर्ममध्ये जे आपल्याला मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीवर प्रचंड परतवा देतात.
3: बरोबर,
4: अशा योजनेवरती.
3: अच्छा, मग आपण थोडंसं अजून एक स्टेप पुढे गेलो पण अजून मी थोडंसं बॅक स्टेपला येतो की ठीक आहे तुम्ही म्हटलात की काही ना काहीतरी फायनान्शियल ऍडवायझरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं रकमेचं ठरवू शकता. मी म्हणतो माझ्या महिन्याला 2-3 हजार रुपये शिल्लक राहतात आणि मी कशाला ते इन्व्हेस्ट करत बसतो, त्यासाठी तर महिन्याला 10-15-20-25-50 हजार रुपये पाहिजे इन्व्हेस्ट करायला.
4: नाही नाही सर, हा आपल्याकडे एक फार मोठा गैरसमज आहे. आता आपण सध्या TV वरती IPL चा आता सीझन चालू आहे त्याच्यावरती सध्या आपण पाहिलं किंवा TV सिरियलमध्ये जरी पाहिलं तुम्ही तर म्युच्युअल फंडसही हे एम्फी म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड असोसिएशन हे सध्या मार्केटिंग करते आणि लोकांना इन्व्हेस्टरला अवेअरनेस करते की आपण आपल्यामध्ये जे आहे ना इन्व्हेस्टिंगच्या बाबतीत फार मोठे गैरसमज आहेत की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप मोठी अमाऊंट लागते, त्यासाठी खूप मोठी प्रोसिजर करावं लागते, हे मिथ आहे. तुम्ही म्युच्युअल फंड असे आहे की आता तर सेबी असा नियम आणत आहे की तुम्ही 100 रुपयापेक्षा पासून ते 1 कोटीपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात, त्याला असं काही बंधन नाही. आणि त्यासाठी तुम्ही जॉबच केला पाहिजे, तुम्ही गृहिणी आहेत म्हणून तुम्ही करू शकत नाही असली कोणतीही कंडिशन त्याकरिता नाही. इन्व्हेस्टमेंट जर स्टार्ट करायची असेल तर सुरुवातीच्या काळात फक्त आपल्याला सेबीच्या नियमांतर्गत पाहिलं तर फक्त आपल्याला आपलं पॅन कार्ड पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, बँकेमध्ये खातं पाहिजे, याच फक्त आपल्याला सुविधा लागतात इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी.
3: ठीक आहे, तर मित्रांनो आपण जी चर्चा करत आहोत ते श्री रोहित पडवळे यांच्याशी. ते मूळतः उपड्याचे आहेत, सध्या धाराशिवमध्येच त्यांचा बेस आहे आणि त्यांचं MGM इंजिनिअरिंग कॉलेज संभाजीनगर येथून ENTC या याच्यामध्ये 2013 साली ते पासआउट झाले आहेत. पण सध्या मात्र ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून त्यांचा बिझनेस प्रोफाईल आहे आणि त्याच्यामध्ये काम करत आहेत. आता प्रश्न येतो ठीक आहे मग आता इन्व्हेस्टमेंटचे तर भरपूर स्ट्रीम असू शकतात, मला सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकतं, मला प्लॉटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकतं, मी म्हणजे एनिथिंग करू शकतो, समजा एखादं घर घेऊ शकतो, एखादी प्रॉपर्टी घेऊ शकतो, बँकेमध्ये मी सेव्हिंगला ठेवू शकतो, असं काहीही करू शकतो. मग म्युच्युअल फंड SIP हे सारखं जास्तीत जास्त कानावर का पडत आहे सध्या?
4: हां, म्युच्युअल फंड ही अशी कन्सेप्ट आहे की सर शेअर बाजार गुंतवणूकदाराला याच्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती असेल. शेअर बाजारामध्ये काही कंपन्या असतात लिस्टेड कंपन्या, त्याच्या शेअर्सची म्हणजे त्याच्यातल्या हिस्सेची दररोज खरेदी विक्री होते. म्युच्युअल फंड हे असं टास्क असतं की त्याच्यामध्ये व्हेरियस टाईप्स असतात म्युच्युअल फंडमध्ये. तुम्हाला म्युच्युअल फंड इन द सेन्स कसं आहे की बास्केट आहे, त्याच्यामध्ये बरेचसे असे प्रोडक्ट आहेत, त्यामध्ये इक्विटी ओरिएंटेड आहे, डेट ओरिएंटेड आहेत, तुम्हाला गोल्ड ओरिएंटेड आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट ओरिएंटेड ट्रेजरी आहेत, असे भरपूर सारे प्रोडक्ट आहेत. मग याच्यामध्ये काय होतं की म्युच्युअल फंड इन द सेन्स काय करतो की इक्विटी ओरिएंटेड शेअर्समध्ये काय होतात की ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर एएमसी, सपोज की SBI एक म्युच्युअल फंडची कंपनी आहे, बँक वेगळी आणि म्युच्युअल फंड वेगळा, हे दोन डिफरंट ॲसेट्स आहेत. म्युच्युअल फंड काय करतात की ज्या कंपन्या आहेत सर्टन, की आपण पकडलं की Nifty 50 एक म्हणजे 50 कंपन्यांचा एक ग्रुप असतो जो नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड असतात, त्या कंपन्यांना एक लार्ज कॅप कंपन्या म्हणतात. लार्ज कॅप कंपन्यांचा एक फंड असतो जो वेगवेगळ्या AMC कडे असतो, जसं की ICICI, SBI वगैरे किंवा कोटक, निपॉन इंडिया, ह्या रेप्युटेड कंपन्या आहेत. तसं आपण एक उदाहरणासाठी आपण एक SBI म्युच्युअल फंडची एक कंपनी घेऊ, त्याच्यामध्ये एक फंड इक्विटी ओरिएंटेड, त्याच्यामध्ये लार्ज कॅप ओरिएंटेड. त्या लार्ज कॅपमध्ये कसं असतात की ज्या Nifty 50 50 कंपन्या असतात, त्या Nifty 50 कंपन्यांमध्ये सिलेक्टेड 20-25 अशा कंपन्या त्या कंपन्याच्या लिस्टेड शेअरमध्ये ह्या म्युच्युअल फंड SBI म्युच्युअल फंड आहेत, तो स्वतःच्या फंडमध्ये ते अमाऊंट टाकतात. याची ट्रान्सपरन्सी अशी आहे, काही लोकांना असं वाटतं मी की म्युच्युअल फंडमध्ये ट्रान्सपरन्सी नाही, पण आपल्या वतीनं आपण फक्त त्या शेअर्सचे अमाऊंट आपण गुंतवणूक करतो, पण आपल्या वतीनं ते शेअर्स घेण्याचं किंवा ते ट्रेडिंग करण्याचं काम हे म्युच्युअल फंडमधले जे फायनान्शियल एक्सपर्ट आहेत SBI मधले, ते आपल्या वतीनं करतात, आपण फक्त त्यामध्ये गुंतवणूक करतो सर.
3: अच्छा, मग आता हे बऱ्याच वेळेस असं ऐकण्यात येतं, म्हणजे लेटर ऑन आपण त्याच्यावर थोडंसं डिस्कशन करूयात, पण मी पैसे एखाद्या ठिकाणी टाकले बुडतील मग काय करायचं?
4: हा, हे बरं झालं सर तुम्ही हा प्रश्न विचारला, खूप जणांच्या मध्ये हा गैरसमज पण
3: आहे की शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले बुडाले. आता तुम्ही म्युच्युअल फंड असा जरी शब्द वापरला असेल, SIP, शेवटी ते शेअर मार्केटमध्येच चाललंय.
4: बरोबर
3: आहे. मग मी आज 1,000 रुपये, 10,000 रुपये, 1,00,000 रुपये गुंतवले, 2-3 वर्षानंतर त्या 1,00,000 चे 1 रुपया पण राहिले नाही, संपला विषय.
4: बरोबर आहे सर तुमचं म्हणणं ते, पण हा या ज्या गोष्टी, आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो सर. 1990 जसं शेअर बाजार हा प्रॉपरली NSE वर्किंग आहे, अजूनपर्यंत टोटल 44 AMC कंपन्या आहेत म्युच्युअल फंडच्या ओरिएंटेड. अजूनपर्यंत एकाही कंपनीचा एकही फंड बंद पडलेला नाही. पतसंस्थेमध्ये जसं पैसे काही लोक ठेवतात, पतसंस्था काही घोटाळे होतात किंवा काही कारणात बंद पडतात, दिवाळखोरी निघतात, तसा हा प्रकार इथं होत नाही. म्युच्युअल फंड जे आहे या फंडवरती टोटल SEBI, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचं टोटल कंट्रोल असतं. याच्यावरती कुठल्याही गोष्टींमध्ये कसलेही जरी घोळ किंवा कसलेही मॅल प्रॅक्टिसेस किंवा ऑपरेटिंग दिसलं तर त्याच्यावरती SEBI ॲक्शन घेते, आणि याच्याही पलीकड इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड हा SEBIनं मेंटेन केलेला आहे, ज्या AMCला प्रत्येक AMCला जबाबदारी दिलेला असतो, त्यामुळे इथे आपण गुंतवून केलेला पैसा सुरक्षित असतो. आणि प्रत्येक AMC-वाईज तुम्ही ज्या फंडमध्ये तुमची गुंतवणूक असते त्या गुंतवणुकीचा दरमहा तुम्हाला तुमच्या रजिस्टर ईमेल ॲड्रेसवरती तुमच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू हे तुम्हाला कळवली जाते.
3: बर, आता तुम्ही एक स्वतः डिस्ट्रीब्युटर आहात, म्हणजे रोहित पडवळ यांच्याशी जे आपण चर्चा करत आहोत ते स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत, तर मग तुमचीच मदत घ्यावी लागते का आम्ही स्वतः पण करू शकतो असं काही?
4: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रकार आहेत, त्याच्यामध्ये फंडमध्ये दोन प्रकार येतात सर, एक डायरेक्ट फंड असतो आणि एक रेग्युलर फंड असतो. डायरेक्ट फंडमध्ये असं असतं की स्वतः इन्व्हेस्टर अवेअर आहे, त्याला कोणाच्याही मार्गदर्शनाची सल्ल्याची गरज नाही,
3: तो करू शकतो,
4: तर तो स्वतःच्या रिस्कवरती करू शकतो. जर ॲडवायझरच्या याच्यामध्ये गेला तर तो तुम्हाला रेग्युलर फंड देतो, तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करतो, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे, कोणत्या फंडमध्ये पैसे टाकले पाहिजे, तुमचा फंड गोल ओरिएंटेड पाहिजे, त्याला त्याची ग्रोथ कशी आहे, फंड परफॉर्म होत नसतील तर त्याला स्विच कधी केले पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जो तो तुम्हाला हे करतो. इनकेस इन्व्हेस्टरचा जर डेथ झाली, आपण शब्द म्हणतो की तो
3: बरोबर
4: एक्सपायर झाली, तर त्या केसमध्ये सध्या तुम्हाला ॲडवायझर तुमचे फंड हे नॉमिनेटीला पूर्ण बेनिफिशियरी ट्रान्सफर करतो, त्याच्यातून रिटर्न्स कधी सेल केले पाहिजे युनिट म्युच्युअल फंडचे, कधी होल्ड ठेवले पाहिजेत, याबद्दलची सर्व माहिती देतो. म्हणजे बेटर वे मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअल ह्या गोष्टी असतात,
3: त्याच्यासाठी आम्हाला काही फी द्यावी लागते का?
4: नाही, म्हणजे फायनान्शियल ॲडवायझर तुम्हाला जेव्हा कन्सल्ट करतो तो तुमच्याकडून एकही रुपया चार्ज केला जात नाही. समजा तुम्ही 1,000 रुपयाची 100 रुपयाची तुम्ही SIP केली म्युच्युअल फंडमध्ये, तर तुमची गुंतवणूक ही 100 रुपयेच दाखवणार. फक्त गव्हर्नमेंट ट्रान्झॅक्शन सिक्युरिटी चार्ज जो 0.5 पैसे 10 पैसे जे काही असेल ते फक्त डिडक्शन होईल. तुमच्याकडून कुठल्याही कमिशन किंवा चार्ज केलं जात नाही. ऍडवायझरला किंवा फायनान्शियल जो लिटरसी करणार आहे, जो अवेअरनेस आहे, त्याला फक्त हे कमिशन किंवा जी ट्रेल म्हणतात आपल्या भाषेत म्युच्युअल फंडच्या भाषेमध्ये, ती ट्रेल ज्या AMC मध्ये म्हणजे जे ऍसेट मॅनेजमेंट कंपनी किंवा ज्या फंड मध्ये गुंतवणूक केली आहे, समजा SBI, ICICI, निपॉन इंडिया, पराग पारिक, फ्लेक्झी कॅप असे फंड आहेत, त्यांची जी पॅरेंट कंपनी आहे जसं की पराग पारिक आता एक कंपनी आहे, तर त्या कंपनीकडून इन्व्हेस्टमेंट केल्याबद्दल त्यांच्याकडून ब्रोकरेज किंवा ट्रेल कमिशन मिळतं. इन्व्हेस्टरच्या पैशामध्ये कुठेही काही केलं जात नाही.
3: अच्छा,
4: त्याचे सर्व पैसे इन्व्हेस्टेड राहतात.
3: वा, आता सगळ्यात आता एक मोठी गोष्ट येते. ठीक आहे, तुम्ही हे सांगितलं, आता ही तुमची मुलाखत किंवा तुमचं जे गायडन्स आहे ते बरेच जण ऐकले, मग त्याच्यामध्ये काही आत्ता न्यू कॉलेजमधून बाहेर पडलेली मुलं असतील जे की नोकरीच्या शोधात असतील, काही जण आत्ता 6 महिन्यापूर्वी वर्षापूर्वी नोकरी लागली असतील किंवा स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलेला असेल आणि काही ना काहीतरी महिन्याला समजा पैसे कमवतात, काही मिडल एजमधले पण आहेत 35-40 आणि काही समजा 50 एजचे पण आहेत, कोण इन्व्हेस्ट करू शकतं?
4: प्रत्येक एजचा प्रत्येक वयाचा व्यक्ती याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. यासाठी तुम्ही जॉबला असलं पाहिजे, तुमच्याकडे फार पुष्कळ पैसा पाहिजे, तुम्ही गर्भश्रीमंत पाहिजे असं काही नाही. याच्यामध्ये तुम्ही दरमहा 100 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. आपल्या घरातली राहणारी गृहिणी सध्या डब्यात पैसे टाकण्या ठेवण्यापेक्षा किंवा कुठं साचवून पैसे ठेवण्यापेक्षा मी असं म्हणतो की म्युच्युअल फंड मध्ये SIP केलं तर तुम्हाला प्रचंड रिटर्न मिळतात. आपण एक नोटबंदीचा मागचा काळ पाहिला असेल सर, त्यामध्ये भरपूर लोकांनी, आता काही आपल्या आजींनी वगैरे काय पैसे ज्यावेळेस त्यांना दिले असतील तेव्हा त्यांनी साठवून ठेवले की बाबा मी नातवासाठी देईल काय करेल, पण नोटबंदीमुळे ते पैसे असे झाले की
3: बाहेर निघाले ते सगळे,
4: काही पैसे निघाले, काहींना आपल्या आजीने साठवून ठेवले हे पैसे माहितीच नाही, काही जणांना ती रक्कम कुठे आहे ती माहित नाही. आणि कसं आहे की जसे जसे वर्ष जातात, वर्षामागून वर्ष पैशाची व्हॅल्यू ही कमी होत जाते इन्फ्लेशनमुळे. जसं आपण पाहायला गेलं की आजच्या 1 करोडची किंमत 20 वर्षांनी पाहिली तर ही 25 लाखाच्या आत्ताच्या इक्वेलेंट होते.
3: बरोबर
4: का? तर ही महागाई रेट वाढते.
3: बरोबर,
4: महागाई वाढते म्हणजे काय होते की पैशाचं मूल्य कमी होत जातं. या केसमध्ये काय की आपण जी गुंतवणूक करतो ती आपली गुंतवणूक महागाईच्या दरापेक्षा जास्त असली तर त्यातून मिळणारा परतावा आपण चांगला मिळतो, जेणेकरून आपला मनी ग्रोईंग असतो. पण सेव्हिंग आपण जे ठेवतो त्याच्यामध्ये आपले पैसे, आपण आजही डब्यात 1,000 रुपये ठेवले आणि 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर पहिले तर ते 1,000 रुपयेच मिळणार आहेत, त्याच्यामध्ये ग्रोथच नाही आपल्याला.
3: तर मित्रांनो, परत एकदा आठवण करून देतो, आपण जी चर्चा करत आहोत ती श्री रोहित पडवळे यांच्याशी. MGM संभाजीनगर येथून त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, पण सध्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून धाराशिवमध्ये कार्यरत आहेत. जसं की आता तुम्ही म्हटलात की ठीक आहे, एजचं लिमिट नाही आहे, कधी पण करू शकता, बाकी सगळा विषय आहे तुम्ही 100 रुपयापासून सुरुवात करा. आम्ही एक जाहिरात कुठे सोशल मीडिया असेल काय असेल बऱ्याच ठिकाणी ऐकतो की तुम्ही महिन्याला 5,000-10,000 रुपये इन्व्हेस्ट करा आणि 10 वर्षानंतर 1 कोटी घ्या, काय असतो विषय?
4: नाही नाही सर, हे कसं आहे की इन्व्हेस्टरने आणि मी लोकांना पण हे सांगतो की जास्त परतवा किंवा जास्त रिटर्न मिळण्याच्या नादामध्ये फसवणूक फार मोठ्या प्रमाणात होते. कारण माणूस हा सवयीचा गुलाम आहे. जिथं सर्वात जास्त रिटर्न मिळतात आपण तिथे जातो, आणि जिथं सर्वात जास्त डिस्काउंट आहे तिथं पण आपण जातो. ह्या दोन गोष्टी फार मॅटर करतात आपल्या लाईफमध्ये.
3: ह्याच्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते, प्रोबॅबिलिटी.
4: आता आम्ही म्युच्युअल फंडमध्ये लोकांना सांगतो की सर्वसाधारण, आम्हाला पण सेवेचे रिस्ट्रिक्शन आहेत, की तुम्ही सर्वसाधारण 12% रिटर्न प्री अज्युम करून सांगू शकता जे की खात्रीदायक नसतात. ह्या यामध्ये जो मिळणारा परतवा आहे तो मार्केट, शेअर मार्केट, भारतीय मार्केट ज्या प्रकारे त्याचा परफॉर्मन्स राहील त्याच्या पटीने मिळणार. जर मार्केट खूप चांगल्या गतीनं, आता सध्या मागच्या 2-3 वर्षापासून मार्केट फार चांगल्या गतीनं परफॉर्म करत आहे, खूप चांगल्या पद्धतीनं वाढत आहे, त्यामध्ये लोकांना फार चांगल्या पटीने रिटर्न मिळत आहेत. पण कोविड सारख्या वर्स्ट काळामध्ये मार्केट पडतं सध्या, त्यामध्ये रिटर्न्स पद्या कमी येतात. पण म्युच्युअल फंडचा फायदा शेअरपेक्षा बेनिफिशियल असं आहे की सर, आपण एखाद्या कंपनीचे शेअर घेतो, सपोज की आपण टाटा मोटर्सचा शेअर घेतला, तो आपण एक समजा 1,000 रुपयाला आहे आपण पकडू, मार्केट पडलो तो समजा 800 रुपयापर्यंत आला. पण म्युच्युअल फंडमध्ये काय होतं सर, आपण एक म्युच्युअल फंड घेतलो त्यामध्ये साधारण 20-25 कंपन्या असतात मिनिमम कमीत कमी. मग आपला जेव्हा मार्केट पडतं तेव्हा शेअर डायरेक्ट 200 रुपयापर्यंत खाली पडला. पण म्युच्युअल फंडवर तेवढा मोठा इफेक्ट पडत नाही, साधारण 1 ते 2 रुपयाचा फरक पडतो. का? तर आपली मल्टिपल कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट राहते, त्याच्यामुळे मार्केट पडतं तेव्हा एक कंपनी नाही बाकी कंपन्या पण आहेत ज्या कुठेतरी अप्स अँड डाऊन्स असतात, त्याच्यामुळे तो ॲग्रिगेट होऊन आपला लॉस कमी होतो. आणि म्युच्युअल फंडमध्ये काय बेनिफिट आहे की तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याची गुंतवणुकीची चक्रवाढ पद्धतीने बेनिफिट मिळतं. आजपर्यंत आपण चक्रवाढ पद्धतीनं EMI भरून हप्ते भरून घर घेत आलेलं आहे, पण चक्रवाढ पद्धतीचं आपण बेनिफिटच नाही घेतलं. म्हणजे सांगायचं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं सांगतो सर, की माझे एक क्लायंट होते, म्हणजे अगोदर ते दुसरीकडे होते पण त्यांचा अनुभव मला त्यांनी शेअर केला. त्यांनी 1000 रुपयाची SIP 2000 साली चालू केली. ते सिनियर आहेत फार, 75 वर्ष वय आहे सध्या त्यांचं, फार बिझनेसमॅन प्रोफाईल आहे त्यांची. 1000 रुपयाची त्यांना त्यावेळेस नातू झाला म्हणून त्यांनी 1000 रुपयाची SIP चालू केली होती निपॉन इंडिया फंडमध्ये. ती SIP आजपर्यंत त्यांची चालू आहे 25-26 वर्ष होत आले. तेव्हा 1000 SIP त्यांची दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करतात, म्हणजे वर्षाला झाले 12000 रुपये. आपण साधारण 25 वर्ष पकडू, आता साधारण 25 वर्षाचे झाले 3 लाख रुपये. पण आज त्यांचे फंडची करंट पोर्टफोलिओ व्हॅल्यू ही 95 लाखापेक्षा जास्त दाखवते.
5: अरे बापरे.
4: पण ह्याच्यामध्ये कसं आहे सर, की जितकं तुम्ही जास्त ड्युरेशन देचाल तितक्या पटीनं तो चक्रवाढ पद्धतीनं त्या अमाऊंटवर अमाऊंट वाढत जाते. आता उद्या जर मार्केट जरी पडलं, मार्केट परफॉर्म नाही केलं, तर त्यांची अमाऊंट काय डायरेक्ट 3 लाखाहून 0 नाही होणार.
5: ओके.
4: त्यांची अमाऊंट त्या 95 लाखातून 90 लाख 85 लाखावर येणार. पण शेअरच्या बाबतीत काय होतं की आपण जे 1000 रुपयाला शेअर्स घेतलेला असतो तो डायरेक्ट 800 वर येणार.
5: तो 800 राहणार
4: इन्व्हेस्टमेंट, म्हणजे जी आपली 1000 ची 1500 झाली तो डायरेक्ट 800 वर आल्यामुळे तो आपला लॉस मध्ये दाखवतो. पण म्युच्युअल फंड मध्ये तसं होत नाही, कारण तुमचा दररोज तुमचा गेन येणार आहे. आणि हे बेनिफिटची मजा कधी येते तुम्हाला म्युच्युअल फंडच्या, की तुम्ही जेव्हा जितका जास्त ड्युरेशन जास्त तेवढं जास्त, म्हणजे जेवढं तुम्ही तरुण असताल जेवढ्या लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करायला सुरुवात करताल तितका तुम्हाला प्रचंड आणि लवकर फायदा मिळतो.
5: क्या बात आहे. म्हणजे खरं तर रोहितजी तुम्ही जे सांगताय ते थोडंसं आय ओपनिंग असं वाटत आहे, की कुठे चुकलं ते, अरे आपण त्यावेळेस सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, अरे मी असं त्यावेळेस सुरू केलं. असे जे म्हणणारे लोक आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, म्हणजे आता मी 20 वर्षापूर्वी सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, 30 वर्षापूर्वी सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, आता माझी कमवण्याची क्षमताच किती राहिलेली आहे, पुढचे 5 वर्ष राहिले 10 वर्ष राहिलेत, अशा लोकांनी काय करावं.
4: मी सोपं सांगतो सर, म्युच्युअल फंडमध्ये आपण प्रकार ऐकला असेल की SIP करा SIP करा खूप ऐकतात. SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, हे त्याचा लॉन्ग फॉर्म. जसं आपण कुठलंही लोन काढतो तेव्हा EMI असतो, EMI दर महिन्याला भरतो, त्याच्याच तशाच प्रकारे इकडे SIP असतं, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तो तुम्ही कोणत्याही वयात कधीही चालू करू शकता. त्यासाठी मार्केटने चांगलं परफॉर्म केलं पाहिजे, मार्केट पडल्यावर मी पैसे टाकतो या गोष्टीचा मॅटर काहीच करत नाही. तुम्ही सुरुवात करणं फार महत्वाचं आहे, मग तो तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही एजमध्ये आणि कधीही करू शकता, त्याला कसलंही बंधन नाही. सुरुवात करणं महत्वाचं आहे, आणि सुरुवात केली की तुम्ही संयम बाळगला पाहिजे. त्यासाठी आम्ही म्हणतो की तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझर का पाहिजे, की तो तुम्हाला सांगतो की नाही सर थांबलं पाहिजे, तुमचे रिटर्न्स वाढतात, आज मार्केट जरी पडलं तर तुम्ही कंटिन्यू करा. कारण कसं असतं, म्युच्युअल फंडमध्ये काय असतं की तुम्हाला युनिट्स मिळतात, ज्या तुम्ही SIP किंवा मोठ्या प्रमाणात अमाऊंट टाकता त्यामध्ये, जे युनिट्स असतात त्याला नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणतात. ते युनिट मिळतात तुम्हाला, त्या युनिटला एक व्हॅल्यू असते. जसं आपण सोनं म्हणतो, सोन्यामध्ये कसं असतं 1 ग्राम 1 तोळा हे जसं मोजमाप आहे तसं त्यात युनिट असतात. त्याची किंमत हे शेअर मार्केटमध्ये जे फंड आपले मॅनेजर असतात स्पेशलिस्ट असतात त्या शेअर्सची, जे शेअर त्या फंडमध्ये आहेत त्याची दररोज ट्रेडिंग करून आपण गुंतवलेल्या सर्व जे ऑल ओव्हर इंडियामध्ये इन्व्हेस्टर आहेत त्यांच्या अमाऊंटची दररोज बाय आणि सेल करतात त्या शेअरची, त्याच्यावरचा जो नफा आहे त्यातून आपला तो आपल्या याच्यावरती NAV व्हॅल्यू डिसाइड होते आणि ती NAV व्हॅल्यू वाढत असते, त्याच्यानुसार मग आपलं पोर्टफोलिओची व्हॅल्यू इन्क्रीज होते. आता याच्यात काय होतं, जे लहान एजमध्ये आहेत, जे 20s आहेत, ते इनिशियल स्टेजमध्ये आता 100-500 हजार जी त्यांची कॅपेबल आहे, जे आता आपल्या इथे 13 इंजिनिअरिंग कॉलेजला सध्या जे विद्यार्थी शिकत आहेत, तो विद्यार्थी सध्या फक्त आवश्यक काय आहे त्याच्याकडे, की त्याला 18 वर्ष पूर्ण पाहिजेत आणि त्याच्याकडे पॅन कार्ड हवं आहे.
5: ओके.
4: तो सध्या 100 रुपये प्रति महिन्याप्रमाणे स्वतःची SIP सुरू करतो, करू शकतो. आणि ती SIP ही चालू केल्यानंतर विश्वास बसणार नाही, 20-25 वर्षात त्याला इतक्या प्रचंड प्रमाणात रिटर्न्स मिळतील. कारण आम्ही ते कॅल्क्युलेट करून सांगता येणार नाही, कारण मार्केट किती परफॉर्मन्स नाही सांगतात. तुम्हाला उदाहरणाखातर एक सांगितलं की 1000 रुपयाची SIP 95 लाखापर्यंत परफॉर्मन्स दिले, की जे की 3 लाख इन्व्हेस्टेड असून 90-95 लाखापर्यंत रिटर्न दिलेले आहेत. पण आता सम वयस्कर काही लोक आहेत ज्यामध्ये ज्यांना 30, 40, 50 वर्ष झालेत, त्यांच्यासाठी 2 ऑप्शन्स असतात. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना 2 ऑप्शन्स आहेत, 2 पर्याय आहेत आपल्याला उपलब्ध करून दिलेत. एक SIP म्हणजे दर महिन्याला गुंतवणूक, आणि एक असते लमसम.

0: इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर पहिले फायनान्शियल प्रोटेक्शन घ्या. फायनान्शियल प्रोटेक्शन म्हणजे काय करतो सर, की आपण की आपण जर कमवते आहेत, घरचे ब्रेड आणणार आहात, एकमेव सोर्स आहात, तर आपण आपल्या जीवनाचं सुरक्षा कवच म्हणजे टर्म इन्शुरन्स आपण हा केला पाहिजे. जे की किरकोळ म्हणजे आपण जसं म्हणतो की महिना 200 ते 300 रुपयामध्ये आपण 1 करोड रुपयाचा टर्म इन्शुरन्स घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या जीविताला काय झालं तर आपल्या पश्चात आपल्या जे प्रियजन आहेत, जे नातेसंबंधातले बायको असतील, मुलं बाळ असतील, की त्यांच्यावरती आर्थिक दारिद्र्य किंवा आर्थिक परिणामाला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये याकरिता आपल्या जीवनाचा रिस्क मॅनेजमेंट म्हणून आपण टर्म इन्शुरन्स, बेसिक टर्म इन्शुरन्स हा घेतला पाहिजे.
1: ठीक आहे,
0: सगळ्यात बेसिक गोष्ट आम्ही हे सांगतो. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट असते की हेल्थ इन्शुरन्स. कोविड सारख्यामध्ये आपण पाहिलं असेल की प्रचंड लोकांचे हाल झाले, लोकांची स्वतःची सेव्हिंग लोकांना मोडावी लागली, काय काय जणांनी सोनं गहाण ठेवलं, काय काय जणांनी प्रॉपर्टी सेल केल्या, घर गहाण ठेवलं. यासाठी काय आहे की आपण आपला स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स असावा. एकटे असेल तर इंडिव्हिज्युअल, फॅमिली असेल तर फॅमिली प्रोटर म्हणून मिळतो. साधारण तो पण 300-400 रुपये प्रति महिना केला तर एक कुटुंबाचा होऊ शकतो. हे केल्यानंतर आम्ही सर्वात महत्वाचं सांगतो की तुम्ही इमर्जन्सी फंड तयार ठेवा. इमर्जन्सी फंड म्हणजे कसं आहे की अत्यावश्यक काळात, जेणेकरून आपल्याला आपण जी इन्व्हेस्टमेंट करतोय त्या इन्व्हेस्टमेंटला धक्का न लावता, ती इन्व्हेस्टमेंट न तोडता आपण आपला अत्यावश्यक असलेल्या काळातला जो निधी आहे तो वापरून ती गरज तिथं थांबवू शकतो. यासाठी तो इमर्जन्सी फंड तयार केला पाहिजे. इमर्जन्सी फंड किती असावा, काय असावा, हा त्या व्यक्तीवरती डिपेंड ठरतो. त्याचं जॉब प्रोफाईल, त्याचं रिस्क, त्याची अर्निंग ॲबिलिटी, या गोष्टी मॅटर करतात. असं सर्वस्वी आम्ही फायनान्शियल
1: तुम्ही मी तुम्हाला मुद्दामून मागापासून डिस्टर्ब नाही केलं, कारण तुम्ही त्या फ्लोमध्ये होतात आणि तुम्ही ज्या काही बारीक सारीक गोष्टी सांगत होतात त्या इतक्या आवश्यक आहेत सध्या. कारण हे पैसा एक असंच म्हणून म्हणतात ना की पैसा खुदा तो नाही लेकिन खुदा से कम नाही आहे, तर ते निश्चितच त्या पैशाचं जे व्हॅल्युएशन आहे, त्याची जी गरज आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ते अशा इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आपले स्वप्न पण पूर्ण करणारे होऊ शकते. पण रोहितजी, तुम्ही एकूणच जे ह्या गेल्या एक अर्ध्या तासामध्ये जे काही विषय सांगितलेले आहेत ते खूप इझी आणि समजून येणारे आहेत लगेचच. पण मी तुम्हाला आता अशी विनंती करेन की मी श्रोत्यांना पण आणि ऐकणाऱ्या सर्वांना विनंती करतो की जर आपल्याला आपले काही स्पेसिफिक जर प्रश्न असतील की आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड असतील, किंवा आपल्याला जर वाटत असेल की मी ह्या एजमध्ये किंवा हे कमवतो किंवा ते करतो, माझे असे स्वप्न आहेत, असे जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर विचारू शकता 99705900 तर या क्रमांकावर आपण प्रश्न टाका. आपण रोहितजींना परत बोलूयात रेडिओमध्ये, कारण ते धाराशिवच त्यांचा बेस आहे, आणि मग रोहितजी आपल्या त्या प्रश्नाच्या अनुषंगानं पण उत्तरं देतील की काय विषय असेल ते. पण शेवटी जाता जाता रोहितजी, मी खरं तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण विचारेन, कारण तुम्ही इतकी छान माहिती देत आहेत, इतका छान अडवाईस देत आहेत. कारण लोकांना काय असतं की इन्शुरन्सचा एजंट आला समोर आणि कुणीतरी इन्व्हेस्ट करा म्हणून आलं समोर की त्यांना असं वाटतं की अरे हे आमचे पैसे लुटायला आलेत का, असा एक क्वेश्चन मार्क असतो. पण ह्या अर्ध्या तासामध्ये बऱ्याचशा आयडिया लोकांच्या क्लिअर झाली असतील आणि निश्चितच ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी सुद्धा इच्छुक असतील, तेव्हा आपण आपला एक मोबाईल क्रमांक पण सांगावा.
0: माझा संपर्क क्रमांक आहे 9765652767.
1: तेव्हा मित्रांनो, 97-65-65-27-67 असा रोहित पडवळ यांचा हा मोबाईल क्रमांक आहे, याच्यावर आपण संपर्क करून आणखी जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपण ते घेऊ शकता. पण रोहितजी, अजून एक मला आपल्याला अशी विनंती करायची की आपले ऐकणारे लोक तर निश्चितच प्रश्न पाठवतील, पण त्यासोबत तुम्ही स्वतः काहीतरी असं सिम्प्लिफाय करावं की जसं आता SIP, म्युच्युअल फंड, हेल्थ इन्शुरन्स, काय टर्म इन्शुरन्स असेल, किंवा जसं तुम्ही म्हटलात की फॅमिलीमध्ये जर समजा कुणाला काय चिल्ड्रन्स प्लॅन असेल, कुणा कुठला असेल समजा असं इन्व्हेस्टमेंटचा, त्याच्या असा एक सेपरेट सेपरेट एक विषय करा, तेवढं सिम्प्लिफाय करून सांगावं की जर तुम्ही फॅमिलीमध्ये असाल तर तुम्हाला हे पुढच्या 10-15-20 वर्षासाठी तुम्ही असं करू शकता, तसं करू शकता, अशा पद्धतीने एक सिम्प्लिफाय वे ना आपण एक अशा पद्धतीची एक थोडीशी सिरीज करूया, जेणेकरून लोकांना पण थोडंसं ते इझी होईल. पण आज जे तुम्ही हे अर्ध्या तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या बऱ्याचशा क्लॅरिफाय करणाऱ्या ठरलेल्या आहेत. पण परत एकदा मी एक्सपेक्ट करतो की याच्यामध्ये जर काही असा विषय असेल तर निश्चित तुम्ही रेडिओ चॅनलला व्हिजिट करायला याल आणि आम्हाला सर्वांना गायडन्स द्याल, जेणेकरून की फायनान्शियली दृष्टिकोनातून आम्ही सेक्युअर पण होत आणि हॅपी पण होत.
0: नक्कीच सर, आणि सांगायचं म्हणजे की आम्ही फायनान्शियल ॲडवायझर कुठलीही फीस करत नाही. कधीही आपण सांगा, कधीही बोलवा, आपल्या श्रोत्यांना पण आम्ही तुमच्या माध्यमातून सांगितो, आम्ही मोफत मार्गदर्शन करायला कधीही तयार आहोत. आपले कधीही डाऊट असू द्या त्याबद्दल आम्ही रेडी आहोत. जरी काही गोष्टी मला माहिती नसल्या तर मी माहिती घेऊन आपल्याकरता 100% सांगितल्या गोष्टी, त्याबद्दल काळजी नसावी. आणि आर्थिक साक्षरता वाढवणे हाच माझा मेन उद्देश आहे की जो सगळ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, आणि सर्वांचीच जितकी होईल आर्थिक साक्षरता वाढेल ती आमच्यासाठी खूप चांगलं आहे, कारण हेच आमचं मेन उद्दिष्ट आहे की

0: प्रत्येक घरामध्ये आर्थिक साक्षरता गेली पाहिजे.
1: वा क्या बात आहे. तेव्हा रोहितजी, मी खरंतर परत एकदा तुम्हाला शुभेच्छा पण देतो आणि तुम्हाला परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही अतिशय सिम्प्लिफाय पद्धतीने ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत.
0: थँक्यू सर, थँक्यू सो मच.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900, 9970 500 900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: विश्वशांतीचा महापर्व, पर्युषण पर्व, पर्युषण पर्व, पर्युषण पर्व। श्रोते हो, पर्युषण पर्व हे जैन धर्मातील महत्त्वाचं व्रत समजलं जातं। मुळातच पर्युषण

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता आयुष्यामध्ये अशा आपल्या एका यशाच्या मार्गावर असतात की त्यांचं हे मार्गक्रमणच आपल्यासाठी प्रेरणा असतं। अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे मोहसिन शेख यांना। ते 2014 मेकॅनिकल या ब्रँचमधून पासआउट आहेत। सध्या मुंबई येथील घनसोलीमध्ये सेफ्टी ऑफिसर म्हणून गोदरेज अँड बॉईज या कंपनीमध्ये कार्यरत आहेत। तेव्हा मोहसिन यांची जर्नी कशी आहे ते आपण जाणून घेऊयात। मोहसिनजी, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
2: थँक्यू सर।
1: जसं मी आत्ता एक इंट्रोडक्शन करून दिलं आणि आपलं जसं थोडंसं अगोदर मुलाखतीच्या अगोदर पण बोलणं झालं की मुळतः तुम्ही धाराशिव उस्मानाबादचेच आहात आणि साधारणतः 2014 तुम्ही पासआउट झालेला आहात।
2: हो,
1: तर आता जवळपास एक 10 वर्ष झालेली आहेत तुम्हाला पासआउट होऊन।
2: येस येस।
1: तर ह्या 10 वर्षामध्ये कधी कॉलेजवर येणं झालं होतं?
2: कॉलेजवर मोस्टली फार कमी झाला असं नाही, कारण जॉबमुळं

श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोतेहो, जादू हा शब्दच मुळात अचंबित करतो. मग जादू म्हटलं की ती कशी, ती आपल्याला बघाविषयी वाटत राहते. हिंदी सिनेमात अनेक बाबींसाठी हा शब्द वापरला गेला. याच्यामध्ये प्रेम, नयन, सौंदर्याची जादू अनेक गीतांमधून आपल्यासमोर आली. तेव्हा आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जादू या थीमचा आनंद आपण घेणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात कुदरत या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात धर्मात्मा या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या आवाजातील हिंदी वर्यांचं गीत. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जादू या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लूटमार या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजातील उषा खन्ना यांचं गीत. संगीतकार आहेत बापी लहरी.

0: ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी सिनेमातील सुपरहिट गीतं आपण ऐकत असतो आणि आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाची एक थीम सुद्धा असते आणि ही थीम आपल्या सर्व श्रोत्यांना खूप आवडते सुद्धा. तर आजची थीम कोणती असणार आहे याच्याबद्दलची उत्सुकता आपल्या मनामध्ये निश्चितपणे असणार आहे. तर चला जास्त त्याच्यावर आपण चर्चा न करता सांगून टाकतो, आजची थीम आहे जमाना. मंडळी जमाना अशी एक कन्सेप्ट आहे जी आपल्या शिक्षणानंतर जीवनातील खरं शिक्षण आपल्याला देत असते. आपण शिकलेल्या गोष्टी अपील करत असताना हा जमाना अर्थात दुनिया आपली खरी प्रयोगशाळा आहे. जर माणूस इथं तरला तर तो खऱ्या अर्थानं यशस्वी ठरतो. म्हणून जाणून घेऊयात या जमान्याचे सर्व रंग आपल्याच्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून. कार्यक्रमाच्या सुरुवातीचं गीत आपण ऐकणार आहात, जे गीत गायलं आहे मुकेश यांनी. गीत आहे देवराज यांचं, संगीतकार आहे तो शंकर जयकिशन, चित्रपट आहे मेरा नाम जोकर.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आप आए बहार आई या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो पेईंग गेस्ट या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. गीत आहे मजरूह यांचं, संगीतकार आहेत सचिन देव बर्मन.

श्रोते हो, रेडिओ तेराणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर बहार आणि आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे जमाना. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर, गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे महबूब की मेहंदी.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अतिशय एक संवेदनशील गीत, जे गीत गायलं आहे किशोर कुमार यांनी. गीत आहे नक्ष ल्यालपुरी यांचं आणि संगीतकार आहेत सपना जगमोहन. चित्रपट कॉल गर्ल.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जीवन मृत्यू या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात नजराना या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि मुन्ना यांच्या आवाजातील मजरूह यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमात आज आपण जमाना या थीमचा आनंद घेत आहोत आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे अंजन यांचं, संगीतकार राजेश रोशन, चित्रपट याराना.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. या कार्यक्रमाची स्पेशल थीम असते, आजची थीम आहे जमाना. आणि याच थीमला आणखीन न्याय देण्यासाठी आपण एक सुंदर असं गीत ऐकणार आहोत, जे गीत आहे समीर यांचं. संगीतकार आहेत नदीम श्रवण, चित्रपट सडक आणि गायक कलाकार अनुराधा पौडवाल, अभिजित भट्टाचार्य आणि विपिन सचदेवा.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जीना मरणा तेरे संग या चित्रपटासाठी बिपिन सचदेवा आणि अनुराधा पोडवाल यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत दिलीप सेन, समीर सेन.

0: श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात जमाना या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील याच थीमचं गीत गात आहे तो विनोद राठोड आणि सपना मुखर्जी. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहे तो नदीम श्रवण. चित्रपट जमाना दीवाना.
1: ढूंढते रह जाओगे
2: क्या?
1: अजी ढूंढ

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आणि हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतोय या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया आपण आमच्याशी निश्चितपणे शेअर करू शकता. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, अर्थात 9970500900. आणि स्वरबहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात हर्टलेस या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांच्या आवाजातील अराफत महमूद यांचं गीत. संगीतकार आहेत गौरव.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
2: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.
0: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. श्रोते हो, मराठी साहित्य आणि मराठी साहित्याचे विविध रंग आपल्यापर्यंत अनेक दिग्गजांनी पोहोचवले. याच मराठी मातीचा गंध आपण अनुभवत असताना आज आपल्याला आठवण येते ती नाधो मानोरांची. आज मराठी कविता कथांचा एक रानवारा सोडून गेला, एक पोकळी निर्माण करून गेला जी कधी भरून निघेल हे सांगता येत नाही. आज नाधो महानोरांच्या आठवणींना रेडिओ तेरणाकडून आपण उजाळा देणार आहोत आजच्या आपल्या कार्यक्रमातून. महानोरांचा जन्म महाराष्ट्रातल्या वर्तमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचं शालेय शिक्षण पळसखेड पिंपळगाव येथे झालं. यानंतर त्यांनी जवळगावातील महाविद्यालयात प्रवेश घेतला, परंतु प्रथम वर्षाचं शिक्षण झाल्यानंतर ते पुन्हा शिक्षण सोडून आपली शेती करण्यासाठी गावी परतले. आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि आज आपण नाधो महानोरांच्या आठवणींना उजाळा देतोय. महानोरांना शेती आणि शेती व्यवस्थापन यात विशेष आवड होती. आभाळाची माया आपल्यावर बरसली तर ती आपल्याला सांभाळता आली पाहिजे असे ते म्हणायचे. शेती करत असताना आपल्याला कृषक समाज जगवता आला पाहिजे, कारण शेती आणि रानासारखी पवित्र जागा कुठेही नाही. आणि माणूस असेल, पक्षी असतील, प्राणी असतील, त्यांच्या जगण्याची धुरा केवळ शेतीच करू शकते. म्हणून ते सतत या मातीत रमले आणि जगले.

नाधो महानोरांचे सर्वात मोठं काम म्हणजे पाणलोट आणि जलसंवर्धन. शेती जर टिकवायची असेल, शाश्वत करायची असेल, तर पाणी शेतीमध्ये टिकून राहणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी पडलेलं पाणी हे अडवणं आणि जिरवणं याला महानोरांनी अग्रक्रम दिला. यात त्यांनी अनेक परिषदा सुद्धा घेतल्या आणि या परिषदांमधून त्यांनी पाणी आणि पाणी असेल तर हिरवाई टिकेल आणि शेतकरी सुखी होईल हे सतत सांगितलं.

नाधो महानोर अबोली एक होता विदूषक जैत्रे जैत दूरच्या रानात या दोघी मुक्ता सर्जा मालक उरुस अजिंठा या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलं आणि या चित्रपटातील सर्वच गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. ती आपण आजही ऐकतो.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे आरजे प्रगती तुमच्यासोबत. आज आपण नादो महानोर यांच्या आठवणींना उजाळा देतोय. अगदी लहानपणापासूनच महानोरांचं कवितेशी नातं जमलं होतं, पण त्यांच्या वडिलांना आपल्या मुलानं कविता करणं आवडायचंच नाही. वडिलांनी महानोरांच्या कवितांच्या वह्या जाळून टाकल्या होत्या, तरी देखील महानोर कविता करत राहिले. स्वतःला हाडाचा शेतकरी म्हणत अजिंठा, कापूस खोडवा, पानझड, पावसाळी कविता, पळसखेडची गाणी, पक्ष्यांचे लक्ष थवे, रानातल्या कविता, शेती, गंगा वाहू दे निर्मळ, आठवणींचा झोका, दिवे लागण्याची वेळ, अशा अनेक कविता ते लिहित राहिले. इचलकरंजीच्या इथल्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं नादो महानोरांची यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत ओळख झाली. पुढे यशवंतराव चव्हाण आणि नादो महानोर हे समीकरण जुळलं.

काव्य प्रेमाच्या पोटी यशवंतराव त्यांच्या घरी येत जात राहिले. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती होत असत. शरद पवारांच्या नेतृत्वात आणि यशवंतरावांच्या आग्रहानं नादो महानोरांची राज्यपाल नियुक्ती आमदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आजवर 166 आमदार राज्यपाल नियुक्ती कोट्यातून महाराष्ट्राला लाभलेत. यातले अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आमदार अस्सल राज्यपाल नियुक्त होते आणि यातलेच आमदार म्हणजे नादो महानोर.

आमदार म्हणून नाधो मानोर इतके महत्वाचे होते हे देखील आपल्याला समजून घ्यावं लागेल. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्त झाल्यानंतर नाधो मानोरांनी शेती प्रश्नांवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती भिडायला सुरुवात केली. सभागृहातील त्यांच्या भाषणावर पुस्तक सुद्धा आहेत. त्यांनी आमदार झाल्यावर नेमकं काय केलं तर त्यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र सरकारनं कोरडवाहू पडझड योजना सुरू केली. आमदारकीच्या काळामध्ये त्यांनी जलसंधारण काम केलं, पाणी अडवणं, पाणी जिरवणं या गोष्टीवर काम करून त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना सुरू केली.

19 जुलै 1983 विधान परिषदेत बोलताना त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवाचा प्रस्ताव मांडला, तर 1984 आणि 1985 साली या दोन्ही वर्षी यावर चर्चा झाली. दुष्काळाच्या संदर्भ, पाणी व्यवस्था, पाणलोट विकास असे 101 संदर्भ देत ते आकडेवारीने सभागृहात शेतकऱ्यांची बाजू मांडत होते. सिमेंटचे नालाबांध ही त्यांचीच योजना. ही योजना पुढे राजीव गांधींनी स्वीकारली आणि राजस्थानमध्ये सुखनिर्मूलन कार्यक्रमाच्या संदर्भात 3000 सिमेंट नालाबंधारे बांधण्यात आले.

नादो महानोर कवी होते, पण ते फक्त शेतीवरतीच कविता करणारे कवी नव्हते, तर शेती करणारे कवी होते. एका अस्सल कवीला, एका अस्सल शेतकऱ्याला आमदार केलं तर तो काय करतो याचा आदर्श वस्तुपाठच नादो महानोरांनी महाराष्ट्रात घालून दिला. कोरडवाहू फळबाग योजना, ठिबक सिंचन सबसिडी, शेततळी अशा अनेक संकल्पनांच्या मागे नादो महानोर होते. मराठवाड्याची अस्सल भाषा काय होती, मराठवाड्याच्या भाषेचं वैभव काय होतं हे समजून घ्यायचं असेल तर नादो महानोरांच्या कविता या वाचायलाच हव्या.

नाधो महानोर यांचा रानवारा ते नसले तरी अखंड वाहत राहणार आहे. साहित्य ही वेदना मांडणारी, संवेदना जागी करणारी, आनंद देणारी आणि मातीशी नाळ राखणारी असली पाहिजे हे महानोरांना चांगलंच माहिती होतं. म्हणून त्यांचे साहित्य, कविता आणि कथा या आपल्याला मानवी जीवन प्रवासाचा एक नवा आनंदी मार्ग दाखवत राहील, यात शंकाच नाही. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

व्यक्त हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा, आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. उस्मानाबादच्या मातीचा सुगंध मनामनाला जोडणारा बंध, रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, श्रोते हो, आपण जर समजा कमवत असाल म्हणजे आपल्याला जॉब असेल, आपण बिझनेस करत असाल, व्यापार करत असाल, आपली इंडस्ट्री असू शकेल किंवा आपली छोटी मोठी एखादा व्यवसाय असेल, चहाची टपरी

0: नेमकी करता येऊ शकते का, त्याच्यासाठी खूपच पैसे कमावं लागतात का, किंवा नेमकं काय असतं, असे जे जनरल आपले क्वेश्चन्स असणार आहेत, प्रश्न पडणार आहेत, त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी रेडिओ तेनाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री रोहित पडवळे यांना. ते मूळतः उपळ्याचे आहेत, पण त्यांचं इंजिनिअरिंग जे आहे ते MGM इंजिनिअरिंग कॉलेज संभाजीनगर इथे झालेलं आहे ENTC मधून 2013 साली. सध्या ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर अशा पद्धतीनं कार्य करतात, म्हणजे स्वतःचं बिझनेस प्रोफाईल आहे. आणि धाराशिव बेसमधून ते हे सगळं काम करतात, पण ऑल ओव्हर इंडिया ते कुठेही पॅन इंडियामध्ये ते त्यांची ही सर्व्हिस देऊ शकतात. तर अशा पद्धतीनं रोहित पडवळे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. रोहित, मी तुमचं स्वागत करतो.
1: थँक्यू सर.
0: तर रोहित, जसं मी आत्ता एक छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं, त्यातल्या त्यात इन्व्हेस्टमेंट हा भाग सगळ्यात महत्त्वाचा येतो. तर मला सगळ्यात अगोदर तर हे सांगा की इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे नेमकं काय?
1: मुळात ना सर, इन्व्हेस्टमेंट म्हणजे की ॲक्च्युली आपण जे काही अर्निंग पैसे कमवतो, मग ती स्वतः माणूस कमवतो, चिल्ड्रन्स काही स्कॉलरशिप असतात त्यांना मिळतात, त्या गृहिणीने काही पैसे साठवलेले असतात, हे काय करतो आपण की पहिल्यांदा सेव्हिंग करायला शिकतो.
0: म्हणजे आपण आपल्या आयुष्यात,
1: हा सर, म्हणजे आपण आपल्या आयुष्यात काय करतो की काटकसर करायला सुरुवात करतो. काटकसर करतो म्हणजे आहे ते आपल्याला जे पैसे आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये आपण बागून आपल्याकडे शिल्लक कशी रक्कम राहील, म्हणजे सेव्हिंग करायला शिकतो. पण सेव्हिंग केल्यानं पैसा वाढत नाही, पण त्याला अजून एक असा क्लॉज आहे की सेव्हिंग केल्याशिवाय राहिलेला पैसा इन्व्हेस्ट पण करता येत नाही. सेव्हिंग केलेला पैसा हा ग्रोथ राहिला पाहिजे, ग्रोईंग स्टेजमध्ये राहिला पाहिजे, म्हणजे तो वाढला पाहिजे. जसं की एखाद्या गृहिणीला
0: सेव्हिंग वेगळं, इन्व्हेस्टमेंट वेगळं,
1: येस सर. पण सेव्हिंग असल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट करता येत नाही, हा त्याचा प्राथमिक रोल आहे. समजा आपण एका गृहिणीला उदाहरण घेऊ, गृहिणी सर्व आपण सर्वांच्या घरी असतात. गृहिणीला पैसे आपण जर महिन्याकाठी 1,000 रुपये दिले काही खर्च न करता, त्यातून तिला तिने घर खर्च भागून 1,500 रुपये तिच्याकडे शिल्लक राहिले. ती पैसे काय करते, सेव्हिंग ती काही डब्यामध्ये ठेवेल, काही तिचं
0: बचत गटात टाकेल, बँकेत टाकेल,
1: कशाल किंवा FD करेल काय असेल, मग त्याच्यामध्ये त्यांना रिटर्न्स किती येतील? साधारण आता जर पाहिलं तर फिक्स डिपॉझिटचा बँकिंगचा रेट जो पाहिला तो 5-7% रेट आहे त्या तुलनेनं. पण त्याच्याच अपोजिट जर आपण पाहिलं की वाढत्या काळानुसार वाढती जी महागाई आहे ती 6-6.5% आहे आज भारत देशामध्ये. मग आपण जेव्हा सेव्हिंग केलेले पैसे जेव्हा इन्व्हेस्ट करण्याचा विचार करतो, तेव्हा आपण हा प्राथमिक विचार केला पाहिजे की आपण सेव्ह केलेले पैसे हे जे वाढत्या महागाईला जो दर आहे त्या दरापेक्षा जास्त पटीने वाढले तर ते आपल्याला प्रॉफिटेबल राहतील. मग त्या काळात आपल्या पैशाची ग्रोथ होते ही याचा आपल्याला अंदाज काढता येईल. त्यासाठी आपण सुरुवातीला सेव्हिंग केली पाहिजे आणि मग इन्व्हेस्टमेंटचा विचार केला पाहिजे.
0: बरं, म्हणजे सगळ्यात प्रायमरी स्टेज तर सेव्हिंगची आहे.
1: येस सर, डेफिनेटली.
0: ठीक आहे, आता मग माझ्यासारखा व्यक्ती असं म्हणू शकतो की अरे तुम्ही काय सेव्हिंगचा विषय सांगताय, जेवढी माझी महिन्याला पगार येते किंवा जेवढं मी कमावतो तेवढं तर सगळं माझं घर खर्चातच जातं.
1: हा, याच्यासाठीच काय पाहिजे सर की आपल्याला आहे ना आपल्या आयुष्यामध्ये एक फायनान्शियल ऍडवायझर पाहिजे. फायनान्शियल ऍडवायझरची गरज काय आहे की फायनान्शियल ऍडवायझर तुमचा प्रॉपर फायनान्शियल प्लॅन बनवून देतो. की सपोज की तुमच्याकडे जी अमाऊंट आहे, तुमची जी सॅलरी येते, तुमच्याकडे इतरत्र काही सेव्हिंग अमाऊंट असते, ती अशा पद्धतीने इन्व्हेस्ट केली पाहिजे की त्याचा तुम्हाला बेनिफिट भेटला पाहिजे भविष्यामध्ये आणि महागाईपेक्षा जास्त रेटनं तुम्हाला ती रिटर्न मिळले पाहिजेत. पण यासाठी कसं आहे की आपण इंडिव्हिज्युअल लेवलवर आपलं प्रायमरी गोल काय असतो की माझा अर्निंग सोर्स पाहिजे, मला मंथली सॅलरी किंवा माझ्या व्यवसायातून जे उत्पन्न मिळतं त्याच्यावर आपला प्रायमरी फोकस असतो. मग आपण एखादा फायनान्शियल कन्सल्ट केला तर तो सांगू शकतो की तुम्ही तुमच्या व्यवसाय करता इतके अमाऊंट इतके पर्सेंट करू शकता, तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाकरता एवढे पैसे करू शकता, तुम्ही तुमच्या इमर्जन्सी फंड एक म्हणतात आपल्याकडे तो एक त्या एक फंडचे आपल्याकडे मी तर म्हणतो की सर्व लोकांनी अत्यावश्यक बाब आहे या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. इमर्जन्सी फंड असा आहे की या फंड जसा आता आपण रिसेंटमध्ये पाहिलं की कोविड सारखा आजार आला यामध्ये लोकांकडे इमर्जन्सी हा फंड नव्हता. म्हणजे ऍक्च्युली पाहायला गेलं तर लोकांना याची अवेअरनेसच नाही की का केला पाहिजे, कशासाठी केला पाहिजे, तो असतो किती केला पाहिजे या गोष्टीची. कोविड सारखा असा मोठा आजार किंवा काही दुर्घटना झाली तर आपल्याकडे काही सेव्हिंग जी आहे जे आपण इमर्जन्सी फंडमध्ये ठेवतो जेणेकरून आपण जे इन्व्हेस्ट केलेले पैसे असतील जसे की FD काही लोकांनी गुंतवले असतील, काही लोकांनी गोल्डमध्ये केले असतील, काही लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये केले असतील, काही लोकांनी शेअर्समध्ये केले असतील, ज्या इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आहेत त्या ब्रेक करायची आपल्याला वेळ येऊ नये.
0: बरोबर,
1: जे की लॉंग टर्ममध्ये जे आपल्याला मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीवर प्रचंड परतवा देतात अशा योजनेवरती.
0: अच्छा, मग आपण थोडंसं अजून एक स्टेप पुढे गेलो, पण अजून मी थोडंसं बॅक स्टेपला येतो की ठीक आहे, तुम्ही म्हटलात की काही ना काहीतरी फायनान्शियल ॲडवायझरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं रकमेचं ठरवू शकता. मी म्हणतो माझे महिन्याला 2-3 हजार रुपये शिल्लक राहतात आणि मी कशाला ते इन्व्हेस्ट करत बसतो, त्यासाठी जर महिन्याला 10-15

0: 20-25 ₹50,000 पाहिजे इन्व्हेस्ट करायला?
1: नाही नाही सर, हा आपल्याकडे एक फार मोठा गैरसमज आहे. आता आपण सध्या TV वरती IPL चा आता सीझन चालू आहे, त्याच्यावरती सध्या आपण पाहिलं किंवा TV सिरियल मध्ये जरी पाहिलं तुम्ही, तर म्युच्युअल फंडही हे MFI म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड असोसिएशन हे सध्या मार्केटिंग करते आणि लोकांना इन्व्हेस्टरला अवेअरनेस करते की आपण आपल्यामध्ये जे आहे ना इन्व्हेस्टिंगच्या बाबतीत फार मोठे गैरसमज आहेत की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप मोठी अमाऊंट लागते, त्यासाठी खूप मोठी प्रोसिजर करावं लागते, हे मिथ आहे. तुम्ही म्युच्युअल फंड असे आहे की आता तर SEBI असा नियम आणत आहे की तुम्ही 100 रुपयापेक्षा पासून ते 1 कोटीपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात, त्याला असं काही बंधन नाही. आणि त्यासाठी तुम्ही जॉबच केला पाहिजे, तुम्ही गृहिणी आहेत म्हणून तुम्ही करू शकत नाही, असली कोणतीही कंडिशन त्याकरिता नाही. इन्व्हेस्टमेंट जर स्टार्ट करायची असेल तर सुरुवातीच्या काळात फक्त आपल्याला SEBI च्या नियमांतर्गत पाहिलं तर फक्त आपल्याला आपलं पॅन कार्ड पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, बँकेमध्ये खातं पाहिजे, याच फक्त आपल्याला सुविधा लागतात इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी.
0: ठीक आहे. तर मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते श्री रोहित पडवळ यांच्याशी. ते मूळतः उपड्याचे आहेत, सध्या धाराशिवमध्येच त्यांचा बेस आहे आणि त्यांचं MGM इंजिनिअरिंग कॉलेज संभाजीनगर येथून ENTC या याच्यामध्ये 2013 साली ते पास आउट झालेत, पण सध्या मात्र ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून त्यांचं बिझनेस प्रोफाईल आहे, त्याच्यामध्ये काम करत आहेत. आता प्रश्न येतो, ठीक आहे, मग आता इन्व्हेस्टमेंटचे तर भरपूर स्ट्रीम असू शकतात. मला सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकतं, मला प्लॉटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकतं, मी म्हणजे एनिथिंग करू शकतो. समजा एखादं घर घेऊ शकतो, एखादी प्रॉपर्टी घेऊ शकतो, बँकेमध्ये मी सेव्हिंगला ठेवू शकतो, असं काहीही करू शकतो. मग म्युच्युअल फंड SIP हे सारखं जास्तीत जास्त कानावर का पडत आहे सध्या?
1: म्युच्युअल फंड ही अशी कन्सेप्ट आहे की सर शेअर बाजार गुंतवणूकदाराला याच्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती असेल. शेअर बाजारामध्ये काही कंपन्या असतात, लिस्टेड कंपन्या, त्याच्या शेअर्सची म्हणजे त्याच्यातल्या हिस्सेची दररोज खरेदी विक्री होते. म्युच्युअल फंड हे असं टास्क असतं की त्याच्यामध्ये व्हेरियस टाईप्स असतात. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड इन द सेन्स कसं आहे की बास्केट आहे, त्याच्यामध्ये बरेचसे असे प्रोडक्ट आहेत. त्यामध्ये इक्विटी ओरिएंटेड आहे, डेट ओरिएंटेड आहेत, तुम्हाला गोल्ड ओरिएंटेड आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट ओरिएंटेड ट्रेजरी आहेत, असे भरपूर सारे प्रोडक्ट आहेत. मग याच्यामध्ये काय होतं की म्युच्युअल फंड इन द सेन्स काय करतो की इक्विटी ओरिएंटेड शेअर्समध्ये काय होतात की ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर AMC, सपोज की SBI म्युच्युअल फंडची कंपनी आहे, बँक वेगळी आणि म्युच्युअल फंड वेगळं, हे दोन डिफरंट असेट्स आहेत. म्युच्युअल फंड काय करतात की ज्या कंपन्या आहेत सर्टन, की आपण पकडलं की Nifty 50 एक म्हणजे 50 कंपन्यांचा एक ग्रुप असतो जो नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड असतात, त्या कंपन्यांना एक लार्ज कॅप कंपन्या म्हणतात. लार्ज कॅप कंपन्यांचा एक फंड असतो जो वेगवेगळ्या AMC कडे असतो, जसं की ICICI, SBI वगैरे किंवा कोटक, निपॉन इंडिया ह्या रेप्युटेड कंपन्या आहेत. तसं आपण एक उदाहरणासाठी आपण एक SBI म्युच्युअल फंडची एक कंपनी घेऊ, त्याच्यामध्ये एक फंड इक्विटी ओरिएंटेड, त्याच्यामध्ये लार्ज कॅप ओरिएंटेड. त्या लार्ज कॅपमध्ये कसं असतात की ज्या Nifty 50 मध्ये 50 कंपन्या असतात, त्या Nifty 50 कंपन्यांमध्ये सिलेक्टेड 20-25 अशा कंपन्या त्या कंपन्याच्या लिस्टेड शेअरमध्ये ह्या म्युच्युअल फंड SBI म्युच्युअल फंड आहेत तो स्वतःच्या फंडमध्ये ते अमाऊंट टाकतात. याची ट्रान्सपरन्सी अशी आहे, काही लोकांना असं वाटतं मी की म्युच्युअल फंडमध्ये ट्रान्सपरन्सी नाही, पण आपल्या वतीनं आपण फक्त त्या शेअर्सची अमाऊंट आपण गुंतवणूक करतो, पण आपल्या वतीनं ते शेअर्स घेण्याचं किंवा ते ट्रेडिंग करण्याचं काम हे म्युच्युअल फंडमधले जे फायनान्शियल एक्सपर्ट आहेत SBI मधले ते आपल्या वतीने करतात, आपण फक्त त्यामध्ये गुंतवणूक करतो सर.
0: अच्छा, मग आता हे बऱ्याच वेळेस असं ऐकण्यात येतं, म्हणजे लेटर ऑन आपण त्याच्यावर थोडंसं डिस्कशन करूयात, पण मी पैसे एखाद्या ठिकाणी टाकले बुडतील मग काय करायचं?
1: हा हे बरं झालं सर तुम्ही हा प्रश्न विचारला, खूप जणांच्या मध्ये हा गैरसमज पण आहे
0: की शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले बुडाले. आता तुम्ही म्युच्युअल फंड असा जरी शब्द वापरला असेल SIP, शेवटी ते शेअर मार्केटमध्येच चाललंय.
1: बरोबर.
0: मग मी आज 1,000 रुपये, 10,000 रुपये, 1,00,000 रुपये गुंतवले, 2-3 वर्षानंतर त्या 1,00,001 रुपये पण राहिले आणि संपला विषय.
1: बरोबर आहे सर तुमचं म्हणणं ते, पण हा या ज्या गोष्टी आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो सर. 1990 पासून जसं शेअर बाजार हा प्रॉपरली NSE वर्किंग आहे, अजूनपर्यंत टोटल 44 AMC च्या कंपन्या आहेत म्युच्युअल फंडच्या ओरिएंटेड. अजूनपर्यंत एकाही कंपनीचा एकही फंड बंद पडलेला नाही. पतसंस्थेमध्ये जसं पैसे काही लोक ठेवतात, पतसंस्था काही घोटाळे होतात किंवा काही कारणात बंद पडतात, दिवाळखोरी निघतात, तसा हा प्रकार इथं होत नाही. म्युच्युअल फंड जे आहे या फंडवरती टोटल SEBI, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचं टोटल कंट्रोल असतं. याच्यावरती कुठल्याही गोष्टींमध्ये कसलेही जरी घोळ किंवा कसलेही मॅल प्रॅक्टिसेस किंवा ऑपरेटिंग दिसलं तर त्याच्यावरती सेबी ॲक्शन घेते. आणि याच्याही पलीकड इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड हा सेबीनं मेंटेन केलेला आहे, ज्या एएमसीला प्रत्येक एएमसीला जबाबदारी दिलेला असतो, त्यामुळे इथे आपण गुंतवून केलेला पैसा सुरक्षित असतो. आणि प्रत्येक एएमसी वाईज तुम्ही ज्या फंडमध्ये तुमची गुंतवणूक असते त्या गुंतवणुकीचा दरमहा तुम्हाला तुमच्या रजिस्टर ईमेल ॲड्रेसवरती तुमच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू हे तुम्हाला कळवली जाते.
0: बरं, आता तुम्ही एक स्वतः डिस्ट्रीब्युटर आहात, म्हणजे रोहित पडवळ यांच्याशी जे आपण चर्चा करत आहोत ते स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत, तर मग तुमचीच मदत घ्यावी लागते का आम्ही स्वतः पण करू शकतो असं काही?
1: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रकार आहेत, त्याच्यामध्ये फंडमध्ये दोन प्रकार येतात सर, एक डायरेक्ट फंड असतो आणि एक रेग्युलर फंड असतो. डायरेक्ट फंडमध्ये असं असतं की स्वतः इन्व्हेस्टर अवेअर आहे, त्याला कोणाच्याही मार्गदर्शनाची सल्ल्याची गरज नाही,
0: तो करू शकेल,
1: तर तो स्वतःच्या रिस्कवरती करू शकतो. जर ॲडवायझरच्या याच्यामध्ये गेला तर तो तुम्हाला रेग्युलर फंड देतो, तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करतो, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे, कोणत्या फंडमध्ये पैसे टाकले पाहिजे, तुमचा फंड गोल ओरिएंटेड पाहिजे, त्याला त्याची ग्रोथ कशी आहे, फंड परफॉर्म होत नसतील तर त्याला स्विच कधी केले पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जो तो तुम्हाला हे करतो. इनकेस इन्व्हेस्टरचा जर डेथ झाली, आपण शब्द म्हणतो की तो
0: बरोबर
1: एक्सपायर झाली या दोन्हीतून, तर त्या केसमध्ये सध्या तुम्हाला ॲडवायझर तुमचे फंड हे नॉमिनिटीला पूर्ण बेनिफिशियरी ट्रान्सफर करतो, त्याच्यातून रिटर्न्स कधी सेल केले पाहिजे युनिट म्युच्युअल फंडचे, कधी होल्ड ठेवले पाहिजेत, याबद्दलची सर्व माहिती देतो. म्हणजे बेटर वे मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअल ह्या गोष्टी असतात,
0: त्याच्यासाठी आम्हाला काही फी द्यावी लागते का?
1: नाही, म्हणजे फायनान्शियल ॲडवायझर तुम्हाला जेव्हा कन्सल्ट करतो तो तुमच्याकडून एकही रुपया चार्ज केला जात नाही. समजा तुम्ही 1,000 रुपयाची 100 रुपयाची तुम्ही SIP केली म्युच्युअल फंडमध्ये, तर तुमची गुंतवणूक ही 100 रुपयेच दाखवणार, फक्त गव्हर्नमेंट ट्रान्झॅक्शन सिक्युरिटी चार्ज जो 0.5 पैसे 10 पैसे जे काही असेल ते फक्त डिडक्शन होईल, तुमच्याकडून कुठल्याही कमिशन किंवा चार्ज केलं जात नाही. ॲडवायझरला किंवा फायनान्शियल जो लिटरसी करणारा आहे, जो अवेअरनेस आहे, त्याला फक्त हे कमिशन किंवा जी ट्रेल म्हणतात आपल्या भाषेत म्युच्युअल फंडच्या भाषेमध्ये, ते ट्रेल ज्या एएमसी मध्ये म्हणजे जे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी किंवा ज्या फंडमध्ये गुंतवणूक केली आहे, समजा SBI, ICICI, निपॉन इंडिया, पराग पारिक, फ्लेक्झी कॅप असे फंड आहेत, त्यांची जी पॅरेंट कंपनी आहे, जसं की पराग पारिक आता एक कंपनी आहे, तर त्या कंपनीकडून इन्व्हेस्टमेंट केल्याबद्दल त्यांच्याकडून ब्रोकरेज किंवा ट्रेल कमिशन मिळतं. इन्व्हेस्टरच्या पैशामध्ये कुठेही काही केलं जात नाही, त्याचे सर्व पैसे इन्व्हेस्टर राहतात.
0: वा, आता सगळ्यात आता एक मोठी गोष्ट येते. ठीक आहे, तुम्ही हे सांगितलं, आता ही तुमची मुलाखत किंवा तुमचं जे गायडन्स आहे ते बरेच जण ऐकायले, मग त्याच्यामध्ये काही आत्ता न्यू कॉलेजमधून बाहेर पडलेली मुलं असतील जे की नोकरीच्या शोधात असतील, काही जण आत्ता 6 महिन्यापूर्वी वर्षापूर्वी नोकरी लागली असतील किंवा स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलेला असेल आणि काही ना काहीतरी महिन्याला समजा पैसे कमवतात, काही मिडल एजमधले पण आहेत 35-40 आणि काही समजा 50 एजचे पण आहेत, कोण इन्व्हेस्ट करू शकतं?
1: प्रत्येक एजचा प्रत्येक वयाचा व्यक्ती याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. यासाठी तुम्ही जॉबला असलं पाहिजे, तुमच्याकडे फार पुष्कळ पैसा पाहिजे, तुम्ही गर्भश्रीमंत पाहिजे असं काही नाही. याच्यामध्ये तुम्ही दरमहा 100 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. आपल्या घरातली राहणारी गृहिणी सध्या डब्यात पैसे ठेवण्यापेक्षा किंवा कुठं साचवून पैसे ठेवण्यापेक्षा मी असं म्हणतो की म्युच्युअल फंडमध्ये SIP केलं तर तुम्हाला प्रचंड रिटर्न मिळतात. आपण एक नोटबंदीचा मागचा काळ पाहिला असेल सर, त्यामध्ये भरपूर लोकांनी, आता काही आपल्या आजींनी वगैरे काय पैसे ज्यावेळेस त्यांना दिले असतील तेव्हा त्यांनी साठवून ठेवले की बाबा मी नातवासाठी देईल काय करेल, पण नोटबंदीमुळे ते पैसे असे झाले की
0: बाहेर निघाले ते सगळे,
1: काही पैसे निघाले, काहींना आपल्या आजीने साठवून ठेवले पैसे माहितीच नाही, काही जणांना ती रक्कम कुठे आहे ती माहीत नाही. आणि कसं आहे की जसे जसे वर्ष जातात, वर्षामागून वर्ष पैशाची व्हॅल्यू ही कमी होत जाते इन्फ्लेशनमुळे. जसं आपण पाहायला गेलं की आजच्या 1 करोडची किंमत 20 वर्षानं पाहिली तर ही 25 लाखाच्या आत्ताच्या इक्वेलंट होते.
0: बरोबर
1: का? तर ही महागाई रेट वाढते. महागाई वाढते म्हणजे काय होते की पैशाचं मूल्य कमी होत जातं. या केसमध्ये काय की आपण जी गुंतवणूक करतो ती आपली गुंतवणूक महागाईच्या दरापेक्षा जास्त असली तर त्यातून मिळणारा परतावा आपण चांगला मिळतो, जेणेकरून आपला मनी ग्रोईंग असतो. पण सेव्हिंग आपण जे ठेवतो त्याच्यामध्ये आपले पैसे, आपण आजही डब्यात 1,000 रुपये ठेवले आणि 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर पहिले तर ते 1,000 रुपयेच मिळणार आहेत, त्याच्यामध्ये ग्रोथच नाही आपल्याला.
0: तर मित्रांनो, परत एकदा आठवण करून देतो, आपण जी चर्चा करत आहोत ते श्री रोहित पडवळे यांच्याशी. MGM संभाजीनगर येथून त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, पण सध्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून धाराशिवमध्ये कार्यरत आहेत. जसं की आता तुम्ही म्हटलात की ठीक आहे, एजचं लिमिट नाही आहे, कधी पण करू शकता, बाकी सगळा विषय आहे तुम्ही 100 रुपयापासून सुरुवात करा. आम्ही एक जाहिरात कुठे सोशल मीडिया असेल काय असेल बऱ्याच ठिकाणी ऐकतो की तुम्ही महिन्याला 5,000-10,000 रुपये इन्व्हेस्ट करा आणि 10 वर्षानंतर 1 कोटी घ्या, काय असतो विषय?
1: नाही नाही सर, हे कसं आहे की इन्व्हेस्टरने आणि मी लोकांना पण हे सांगतो की जास्त परतवा किंवा जास्त रिटर्न मिळण्याच्या नादामध्ये फसवणूक फार मोठ्या प्रमाणात होते. कारण माणूस हा सवयीचा गुलाम आहे. जिथं सर्वात जास्त रिटर्न मिळतात आपण तिथे जातो, आणि जिथं सर्वात जास्त डिस्काउंट आहे तिथं पण आपण जातो. ह्या दोन गोष्टी फार मॅटर करतात आपल्या लाईफमध्ये.
0: ह्याच्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते, प्रोबॅबिलिटी.
1: आता आम्ही म्युच्युअल फंडमध्ये लोकांना सांगतो की सर्वसाधारण, आम्हाला पण सेबीचे रेस्ट्रिक्शन आहेत की तुम्ही सर्वसाधारण 12% रिटर्न प्री अज्युम करून सांगू शकता, जे की खात्रीदायक नसतात. ह्या यामध्ये जो मिळणारा परतवा आहे तो मार्केट, शेअर मार्केट, भारतीय मार्केट ज्या प्रकारे त्याचा परफॉर्मन्स राहील त्याच्या पटीने मिळणार. जर मार्केट खूप चांगल्या गतीनं, आता सध्या मागच्या 2-3 वर्षापासून मार्केट फार चांगल्या गतीनं परफॉर्म करत आहे, खूप चांगल्या पद्धतीनं वाढत आहे, त्यामध्ये लोकांना फार चांगल्या पटीने रिटर्न मिळत आहेत. पण कोविडसारखा वर्स्ट काळामध्ये मार्केट पडतं सध्या, त्यामध्ये रिटर्न्स पद्या कमी येतात. पण म्युच्युअल फंडचा फायदा शेअरपेक्षा बेनिफिशियल असं आहे की सर, आपण एखाद्या कंपनीचे शेअर घेतो, सपोज की आपण टाटा मोटर्सचा शेअर घेतला, तो आपण एक समजा 1,000 रुपयाला आहे आपण पकडू, मार्केट पडलो तो समजा 800 रुपयापर्यंत आला. पण म्युच्युअल फंडमध्ये काय होतं सर, आपण एक म्युच्युअल फंड घेतलो त्यामध्ये साधारण 20-25 कंपन्या असतात मिनिमम कमीत कमी. मग आपला जेव्हा मार्केट पडतं तेव्हा हा शेअर डायरेक्ट 200 रुपयापर्यंत खाली पडला, पण म्युच्युअल फंडवर तेवढा मोठा इफेक्ट पडत नाही. साधारण 1-2 रुपयाचा फरक पडतो. का? तर आपली मल्टिपल कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट राहते, त्याच्यामुळे मार्केट पडतं तेव्हा एक कंपनी नाही, बाकी कंपन्या पण आहेत ज्या कुठंतरी अप्स अँड डाऊन्स असतात, त्याच्यामुळे तो ॲग्रिगेट होऊन आपला लॉस कमी होतो. आणि म्युच्युअल फंडमध्ये काय बेनिफिट आहे की तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याची गुंतवणुकीची चक्रवाढ पद्धतीने बेनिफिट मिळतं. आजपर्यंत आपण चक्रवाढ पद्धतीनं EMI भरून हप्ते भरून घर घेत आलेलं आहे, पण चक्रवाढ पद्धतीचा आपण बेनिफिटच नाही घेतला. म्हणजे सांगायचं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं सांगतो सर, की माझे क्लायंट होते, म्हणजे अगोदर ते दुसरीकडे होते, पण त्यांचा अनुभव मला त्यांनी शेअर केला. त्यांनी 1,000 रुपयाची SIP 2000 साली चालू केली. ते सिनियर आहेत फार, 75 वर्ष वय आहे सध्या त्यांचं, फार बिझनेसमॅन प्रोफाईल आहे त्यांची. 1,000 रुपयाची त्यांना त्यावेळेस नातू झाला म्हणून त्यांनी 1,000 रुपयाची SIP चालू केली होती निपॉन इंडिया फंडमध्ये. ती SIP आजपर्यंत त्यांची चालू आहे 25-26 वर्ष होत आले. तेव्हा 1,000 SIP त्यांची दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करतात, म्हणजे वर्षाला झाले 12,000 रुपये. आपण साधारण 25 वर्ष पकडू, आता साधारण 25 वर्षाचे झाले 3,00,000 रुपये. पण आज त्यांचे फंडची करंट पोर्टफोलिओ व्हॅल्यू ही 95 लाखापेक्षा जास्त दाखवते.
0: अरे बापरे.
1: पण ह्याच्यामध्ये कसं आहे सर, की जितकं तुम्ही जास्त ड्युरेशन देचाल तितक्या पटीनं तो चक्रवाढ पद्धतीनं त्या अमाऊंटवर अमाऊंट वाढत जाते. आता उद्या जर मार्केट जरी पडलं, मार्केट परफॉर्म नाही केलं, तर त्यांची अमाऊंट काय डायरेक्ट 3,00,000 नाही होणार.
0: ओके.
1: त्यांची अमाऊंट त्या 95 लाखातून 90-85 लाखावर येणार. पण शेअरच्या बाबतीत काय होतं की आपण जे 1,000 रुपयाला शेअर घेतलेला असतो तो डायरेक्ट 800 येणार,
0: तो 800 राहणार
1: इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जी आपली 1,000-1,500 झाली ती डायरेक्ट 800 आल्यामुळे तो आपला लॉस मध्ये दाखवतो. पण म्युच्युअल फंड मध्ये तसं होत नाही, कारण तुमचा दररोज तुमचा गेन येणार आहे. आणि हे बेनिफिटची मजा कधी येते तुम्हाला म्युच्युअल फंडच्या, की तुम्ही जेव्हा जितका जास्त ड्युरेशन जास्त तेवढं जास्त, म्हणजे जेवढं तुम्ही तरुण असताल जेवढ्या लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करायला सुरुवात करताल तितका तुम्हाला प्रचंड आणि लवकर फायदा मिळतो.
0: क्या बात आहे. म्हणजे खरं तर रोहित जी तुम्ही जे सांगताय ते थोडंसं आय ओपनिंग असं वाटत आहे की कुठे चुकलं ते, अरे आपण त्यावेळेस सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, अरे मी असं त्यावेळेस सुरू केलं. असे जे म्हणणारे लोक आहेत त्यांनी काय करायला पाहिजे? म्हणजे आता मी 20 वर्षापूर्वी सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, 30 वर्षापूर्वी सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, आता माझी कमवण्याची क्षमताच किती राहिलेली, यापुढचे 5 वर्ष राहिले, 10 वर्ष राहिले, अशा लोकांनी काय करावं?
1: मी सोपं सांगतो सर, म्युच्युअल फंडमध्ये आपण प्रकार ऐकला असेल की SIP करा खूप ऐकतात. SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, हे त्याचा लॉंग फॉर्म. जसं आपण कुठलंही लोन काढतो तेव्हा EMI असतो, EMI दर महिन्याला भरतो, त्याच्याच तशाच प्रकारे इकडे SIP असतं, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तो तुम्ही कोणत्याही वयात कधीही चालू करू शकता. त्यासाठी मार्केटने चांगलं परफॉर्म केलं पाहिजे, मार्केट पडल्यावर मी पैसे टाकतो या गोष्टीचा मॅटर काहीच करत नाही. तुम्ही सुरुवात करणं फार महत्वाचं आहे. मग तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही एजमध्ये आणि कधीही करू शकता, त्याला कसलंही बंधन नाही. सुरुवात करणं महत्त्वाचं आहे, आणि सुरुवात केली की तुम्ही संयम बाळगला पाहिजे. त्यासाठी आम्ही म्हणतो की तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझर का पाहिजे, की तो तुम्हाला सांगतो की नाही सर थांबलं पाहिजे, तुमचे रिटर्न्स वाढतात, आज मार्केट जरी पडलं तर तुम्ही कंटिन्यू करा. कारण कसं असतं, म्युच्युअल फंडमध्ये काय असतं की तुम्हाला युनिट्स मिळतात ज्या तुम्ही SIP किंवा मोठ्या प्रमाणात अमाऊंट टाकता त्यामध्ये. जे युनिट्स असतात त्याला नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणतात. ते युनिट मिळतात तुम्हाला, त्या युनिटला एक व्हॅल्यू असते. जसं आपण सोनं म्हणतो, सोन्यामध्ये कसं असतं, 1 ग्राम 1 तोळा हे जसं मोजमाप आहे, तसं त्यात युनिट असतात. त्याची किंमत हे शेअर मार्केटमध्ये जे फंड आपले मॅनेजर असतात, स्पेशलिस्ट असतात, त्या शेअर्सची जे शेअर त्या फंडमध्ये आहेत त्याची दररोज ट्रेडिंग करून आपण गुंतवलेल्या सर्व जे ऑल ओव्हर इंडियामध्ये इन्व्हेस्टर आहेत त्यांच्या अमाऊंटची दररोज बाय आणि सेल करतात त्या शेअरची. त्याच्यावरचा जो नफा आहे त्यातून आपला तो आपल्या ह्याच्यावरती NAV ची व्हॅल्यू डिसाइड होते आणि ती NAV ची व्हॅल्यू वाढत असते. त्याच्यानुसार मग आपलं पोर्टफोलिओची व्हॅल्यू इन्क्रीज होते. आता याच्यात काय होतं, जे लहान एजमध्ये आहेत, जे 20s आहेत, ते इनिशियल स्टेजमध्ये आता 100, 500, 1000 जी त्यांची कॅपेबल आहे, जे आता आपल्या इथे 13 इंजिनिअरिंग कॉलेजला सध्या जे विद्यार्थी शिकत आहेत, तो विद्यार्थी सध्या फक्त आवश्यक काय आहे त्याच्याकडे, की त्याला 18 वर्ष पूर्ण पाहिजेत आणि त्याच्याकडे पॅन कार्ड हवं आहे.
0: ओके,
1: तो सध्या 100 रुपये प्रति महिन्याप्रमाणे स्वतःची SIP सुरू करतो, करू शकतो. आणि ती SIP ही चालू केल्यानंतर विश्वास बसणार नाही, 20 ते 25 वर्षात त्याला इतक्या प्रचंड प्रमाणात रिटर्न्स मिळतील. कारण आम्ही ते कॅल्क्युलेट करून सांगता येणार नाही, कारण मार्केट किती परफॉर्मन्स देईल नाही सांगता येत. तुम्हाला उदाहरणाखातर एक सांगितलं की 1000 रुपयाची SIP 95 लाखापर्यंत परफॉर्मन्स दिले, की जे की 3 लाख इन्व्हेस्टेड असून 90-95 लाखापर्यंत रिटर्न्स दिलेले आहेत.
0: पण
1: आता सम वयस्कर काही लोक आहेत ज्यामध्ये ज्यांना 30, 40, 50 वर्ष झालेत, त्यांच्यासाठी 2 ऑप्शन्स असतात. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना 2 ऑप्शन्स आहेत, 2 पर्याय आहेत आपल्याला उपलब्ध करून दिलेत. एक SIP म्हणजे दर महिन्याला गुंतवणूक, आणि एक असते लमसम. लमसम म्हणजे ठराविक रक्कम आपण 1 टाइम मध्ये टाकू शकतो, मग त्याला पण काही लिमिट नाही. पण त्याला काय आहेत की फंडला काही कॅपिंग आहेत, की मिनिमम 5000 जास्त अमाऊंट आपण गुंतवली पाहिजे त्याच्यामध्ये, ती कधीही टाकू शकतो आपण, त्याला लिमिटेशन असं नाही. याच्यामध्ये कसं आहे की सर सर्टन एज साठी वेगवेगळे फंड आहेत. रिटायर्ड लोकांसाठी रिटायरमेंट फंड आहे, चिल्ड्रनसाठी चिल्ड्रन्स ओरिएंटेड फंड आहेत, गृहिणीसाठी पण वुमन एंटरप्रेन्युअर फंड आहेत, वुमेन प्रोटेक्शन फंड आहेत, ग्रोईंग यंगस्टरसाठी यंगस्टर फंड आहेत. पण या सर्व गोष्टी हे डिपेंड करतात की आम्ही काय पाहतो ॲज ॲडवायझर म्हणून, की पुढचा जो क्लायंट आहे त्याची फायनान्शियल कंडिशन काय आहे, त्याची कॅपेबिलिटी काय आहे, या सर्व गोष्टीसाठी मॅटर करतात. आणि सर्वात महत्वाचं आम्ही काय म्हणतो, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याअगोदर पहिले फायनान्शियल प्रोटेक्शन घ्या. फायनान्शियल प्रोटेक्शन म्हणजे काय करतो सर, की आपण जर कमवते आहेत, घरचे ब्रेड आणणार आहात, एकमेव सोर्स आहात, तर आपण आपल्या जीवनाचं सुरक्षा कवच म्हणजे टर्म इन्शुरन्स आपण हा केला पाहिजे. जे की किरकोळ, म्हणजे आपण जसं म्हणतो की महिना 200 ते 300 रुपयांमध्ये आपण 1 करोड रुपयाचा टर्म इन्शुरन्स घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या जीविताला काय झालं तर आपल्या पश्चात आपल्या जे प्रियजन आहेत, जे नातेसंबंधातले बायको असतील, मुलं बाळ असतील, की त्यांच्यावरती आर्थिक दारिद्र्य किंवा आर्थिक परिणामाला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये, याकरिता आपल्या जीवनाचा रिस्क मॅनेजमेंट म्हणून आपण टर्म इन्शुरन्स, बेसिक टर्म इन्शुरन्स हा घेतला पाहिजे.
0: ठीक आहे,
1: सगळ्यात बेसिक गोष्ट आम्ही हे सांगतो. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट असते की हेल्थ इन्शुरन्स. कोविड सारख्यामध्ये आपण पाहिलं असेल की प्रचंड लोकांचे हाल झाले, लोकांची स्वतःची सेव्हिंग लोकांना मोडावी लागली, काय काय जणांनी सोनं गहाण ठेवलं, काय काय जणांनी प्रॉपर्टी सेल केल्या, घर गहाण ठेवलं. यासाठी काय आहे की आपण आपला स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स असावा. एकटे असेल तर इंडिव्हिज्युअल, फॅमिली असेल तर फॅमिली प्रोटर म्हणून मिळतो. साधारण तो पण 300-400 रुपये प्रति महिना केला तर एक कुटुंबाचा होऊ शकतो. हे केल्यानंतर आम्ही सर्वात महत्वाचं सांगतो की तुम्ही इमर्जन्सी फंड तयार ठेवा. इमर्जन्सी फंड म्हणजे कसं आहे की अत्यावश्यक काळात, जेणेकरून आपल्याला आपण जी इन्व्हेस्टमेंट करतोय त्या इन्व्हेस्टमेंटला धक्का न लावता, ती इन्व्हेस्टमेंट न तोडता आपण आपला अत्यावश्यक असलेल्या काळातला जो निधी आहे तो वापरून ती गरज तिथं थांबवू शकतो. यासाठी तो इमर्जन्सी फंड तयार केला पाहिजे. इमर्जन्सी फंड किती असावा, काय असावा, हा त्या व्यक्तीवरती डिपेंड ठरतो. त्याचं जॉब प्रोफाईल, त्याचं रिस्क, त्याची अर्निंग ॲबिलिटी, या गोष्टी मॅटर करतात. असं सर्वस्वी आम्ही फायनान्शियल,
0: मी तुम्हाला मुद्दामून मागापासून डिस्टर्ब नाही केलं, कारण तुम्ही त्या फ्लोमध्ये होतात आणि तुम्ही ज्या काही बारीक सारीक गोष्टी सांगत होता त्या इतक्या आवश्यक आहेत सध्या, कारण हे पैसा एक असंच म्हणून म्हणतात ना की पैसा खुदा तो नाही लेकिन खुदा से कम नाही आहे, तर ते निश्चितच त्या पैशाचं जे व्हॅल्युएशन आहे त्याची जी गरज आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ते अशा इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आपले स्वप्न पण पूर्ण करणारे होऊ शकते. पण रोहितजी तुम्ही एकूणच जे ह्या गेल्या एक अर्ध्या तासामध्ये जे काही विषय सांगितलेले आहेत ते खूप इझी आणि समजून येणारे आहेत लगेचच. पण मी तुम्हाला आता अशी विनंती करेन की मी श्रोत्यांना पण आणि ऐकणाऱ्या सर्वांना विनंती करतो की जर आपल्याला आपले काही स्पेसिफिक जर प्रश्न असतील की आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड असतील किंवा आपल्याला जर वाटत असेल की मी ह्या एजमध्ये किंवा हे कमवतो किंवा ते करतो माझे असे स्वप्न आहेत, असे जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर विचारू शकता 9970 500 9970 500 900. तर या क्रमांकावर आपण प्रश्न टाका, आपण रोहितजींना परत बोलूयात रेडिओमध्ये कारण ते धाराशिवच त्यांचा बेस आहे, आणि मग रोहितजी आपल्याला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने पण उत्तरं देतील की काय विषय असेल ते. पण शेवटी जाता जाता रोहितजी मी खरं तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण विचारेन कारण तुम्ही इतकी छान माहिती देत आहेत, इतका छान अडवाईस देत आहेत, कारण लोकांना काय असतं की इन्शुरन्सचा एजंट आला समोर आणि कोणीतरी इन्व्हेस्ट करा म्हणून आलं समोर की त्यांना असं वाटतं की अरे हे आमचे पैसे लुटायला आलेत का, असा एक क्वेश्चन मार्क असतो. पण ह्या अर्ध्या तासामध्ये बऱ्याचशा आयडिया लोकांच्या क्लिअर झाले असतील आणि निश्चितच ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी सुद्धा इच्छुक असतील, तेव्हा आपण आपला एक मोबाईल क्रमांक पण सांगावा.
1: माझा संपर्क क्रमांक आहे 9765652767.
0: तेव्हा मित्रांनो 9765652767 असा रोहित पडवळे यांचा हा मोबाईल क्रमांक आहे, याच्यावर आपण संपर्क करून आणखी जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपण ते घेऊ शकता. पण रोहितजी अजून एक मला आपल्याला अशी विनंती करायची आहे की आपले ऐकणारे लोक तर निश्चितच प्रश्न पाठवतील पण त्यासोबत तुम्ही स्वतः काहीतरी असं सिम्प्लिफाय करावं की जसं आता SIP म्युच्युअल फंड हेल्थ इन्शुरन्स का टर्म इन्शुरन्स असेल किंवा जसं तुम्ही म्हटलात की फॅमिलीमध्ये जर समजा कुणाला काय चिल्ड्रन्स प्लॅन असेल कुणा कुठला असं समजा असं इन्व्हेस्टमेंटचा त्याच्या असा एक सेपरेट सेपरेट एक विषय करावं, तेवढं सिम्प्लिफाय करून सांगावं की जर तुम्ही फॅमिलीमध्ये असाल तर तुम्हाला हे पुढचे 10-15-20 वर्षासाठी तुम्ही असं करू शकता तसं करू शकता, अशा पद्धतीने एक सिम्प्लिफाय वे ना आपण एक अशा पद्धतीची एक थोडीशी सिरीज करूया जेणेकरून लोकांना पण थोडंसं ते इझी होईल. पण आज जे तुम्ही हे अर्ध्या तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या बऱ्याचशा क्लॅरिफाय करणाऱ्या ठरलेल्या आहेत, पण परत एकदा मी एक्सपेक्ट करतो की याच्यामध्ये जर काय असा विषय असेल तर निश्चित तुम्ही रेडिओ चॅनलला व्हिजिट करायला याल आणि आम्हाला सर्वांना गायडन्स द्याल जेणेकरून की फायनान्शियली दृष्टिकोनातून आम्ही सेक्युअर पण होत आणि हॅपी पण होत.
1: नक्कीच सर, आणि सांगायचं म्हणजे की आम्ही फायनान्शियल ॲडवायझर कुठलीही फीस आकारत नाही, कधीही आपण सांगा कधीही बोलवा, आपल्या श्रोत्यांना पण आम्ही तुमच्या माध्यमातून सांगितलो आम्ही मोफत मार्गदर्शन करायला कधीही तयार आहोत, आपले कधीही डाऊट असू द्या त्याबद्दल आम्ही रेडी आहोत, जरी काही गोष्टी मला माहिती नसल्या तर मी माहिती घेऊन आपल्याकरता 100% सांगितल्या गोष्टी त्याबद्दल काळजी नसावी आणि आर्थिक साक्षरता वाढवणे हाच माझा मेन उद्देश आहे की जो सगळ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि सर्वांचीच जितकी होईल आर्थिक साक्षरता वाढेल ते आमच्यासाठी खूप चांगलं आहे, कारण हेच आमचं मेन उद्दिष्ट आहे की प्रत्येक घरामध्ये आर्थिक साक्षरता गेली पाहिजे.
0: तेव्हा रोहितजी मी खरं तर परत एकदा तुम्हाला शुभेच्छा पण देतो आणि तुम्हाला परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही अतिशय सिम्प्लिफाय पद्धतीने ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत.
1: थँक्यू सर, थँक्यू सो मच.
0: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा, तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा, त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 9970 500 900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
2: देश के हर गरीब, हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.
3: नमस्कार श्रोते हो, आणि खास करून विद्यार्थी मित्रांनो, आपण जर फार्मसीमध्ये करिअर करायचं असेल तर आजची मुलाखत आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण अशी असणार आहे. त्याचं कारण पण असंच आहे की आपण बी फार्मसीचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं, त्याची मेरिट लिस्ट जी होती ती टेम्पररी आणि पुन्हा मग त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट पण लागलेली आहे, आणि त्याची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती नेमकी कधी सुरू होणार आहे याबाबतीत आपण काळजी करत असणार आहात. तर निश्चितच कॅप राऊंड बी फार्मसीच्या आणि फार्मसीमधल्या करिअरच्या दृष्टिकोनातून आज आपली चर्चा खूप महत्वपूर्ण अशी ठरणार आहे. आणि यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय तथा तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर यांना. आणि माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर हे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर आहेत, त्यामुळे निश्चितच त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि डॉक्टर प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने यांच्या समवेत आहेत तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या HOD माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम. तेव्हा आपण दोघांच्याही माध्यमातून जाणून घेणार आहोत की फार्मसीमधलं आपलं करिअर पूर्ण करण्यासाठी आणि आपली ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ती सहज, सोपी आणि सुलभ होण्यासाठी आजच्या मुलाखतीच्या या माध्यमातून आपण सर्व गोष्टी इत्यंभूत अशा समजून घेणार आहोत. तेव्हा माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, मी आपलं रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. जसं की आपल्याला माहिती आहे की आपण इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रवेशाच्या संदर्भात जे काही मार्गदर्शन केलं होतं त्यामुळे प्रवेश प्रक्रिया अतिशय सुलभ आणि सोपी झालेली होती. आता फार्मसीचा जो कॅप राऊंड आहे त्याची जी प्राथमिक चर्चा आहे ती आपण करणार आहोत. तर नेमका बी फार्मसीचा जो फर्स्ट इयरच्या ॲडमिशनची प्रक्रिया आहे ती कशी आहे, कशी असणार आहे, याचं रजिस्ट्रेशन किती झालेलं आहे आणि आपल्याला काय वाटतं या बाबतीत?
4: धन्यवाद सर मला रेडिओ तेरणामध्ये बोलल्याबद्दल. आपण म्हणता ते खरं आहे, अगदीच बी फार्मसी प्रथम वर्ष प्रवेशासाठीची प्रक्रिया जी आहे तिला खरंच बराच वेळ लागलेला आहे. सर्व आदरणीय पालक बंधू भगिनी तर विद्यार्थी मित्रही प्रतीक्षेत आहेत, आम्हालाही फोन येत आहेत, म्हणून आवर्जून आपण मला इथं बोललं त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. साधारणतः रजिस्ट्रेशन नोंदणी करण्याची प्रक्रिया ही 31 जुलै ते 24 ऑगस्ट या दरम्यान बाबाई फार्मसी प्रथम वर्षाची पूर्ण झालेली आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती यादी लागलेली आहे, यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची दुरुस्ती होती त्या विद्यार्थ्यांनी दुरुस्तीही केली आहे आणि त्यांची फायनल मेरिट लिस्ट सुद्धा लागलेली आहे. त्यानंतर सुद्धा थोडा दिवस प्रक्रिया थांबलेली होती, पण आता विद्यार्थ्यांची आदरणीय पालक बंधू भगिनींची प्रतीक्षाही संपलेली आहे आणि ती प्रक्रिया 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2026 रोजी पहिल्या राऊंडसाठी सुरू होत आहे. आणि तत्पूर्वी मला सांगावं वाटतं की 22 तारखेला एक सीट मॅट्रिक्स लागेल, तो सीट मॅट्रिक्स विद्यार्थ्यांनी पाहणं गरजेचं आहे. आणि तो सीट मॅट्रिक्स पाहिल्यानंतर 23, 24, 25 या 3 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या ज्या कॉलेजला जायचं आहे त्या कॉलेजचा पर्याय देण्यासाठी पहिला राऊंड सुरू होत आहे. आणि हा पर्यायाच्या अनुषंगानं आपल्या महाविद्यालयात आपण आपलं CETCLचा सेपरेट कक्ष स्थापन केलेला आहे, त्याला आपण एक्सटेन्शन CET सेंटर असं म्हणतो. आणि तिथं त्या सेंटरवर विद्यार्थ्यांनी फायदा घेऊन इथं येऊन ऑप्शन दिलं तर आणखी विद्यार्थ्यांना सोपं होईल आणि अचूक पद्धतीनं त्यांना पहिल्या राऊंडमध्ये भाग घेता येईल असं मला ठामपणे वाटतं आहे.
3: अच्छा सर, आपण सीट मॅट्रिक्स म्हटलात त्याच्यामध्ये नेमकं काय असतं ते एक सांगा, आणि एकूणच विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन किती झालेलं आहे आणि एकूण जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत ते एक सांगा.
4: हा चांगला प्रश्न विचारला सर. जवळपास महाराष्ट्रामध्ये 531 कॉलेज आहेत आणि 43,492 जागा आहेत आणि त्यामध्ये आता जर फायनल मेरिट लिस्ट पाहिली गेली तर 42,629 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहेत. त्यात 50% जास्त मुलींचं प्रमाण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलींना पूर्णपणे ट्युशन फी भर माफ आहे. त्यामुळे मुलींनी कुठल्याही विद्यार्थ्यांनी ह्या CET सेलच्या प्रोसेसमधून त्याला कॅप असे म्हणतो सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस ह्यातनं येणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्याला मोबदला मिळतो हे लक्षात ठेवावं. आणि तसं पाहायला गेलं आकडेवारी पाहता तर काय फारसा असा फरक नाही आहे, 1000-1200 फरक आहे. आणि त्यामुळं ह्या चांगलं कॉलेज मिळण्यासाठी निश्चितच विद्यार्थ्या म्हणजे फार्मसीलाही चुरस असेल आणि 15% जागा ज्या आहेत ते अदर युनिव्हर्सिटीला असतात, ऑल ओव्हर इंडिया लेवलला असतात नीटवर वगैरे. त्यामुळं इथं चांगलंच चुरस पण बघायला मिळेल आपल्याला. प्रथम वर्ष फार्मसीच्या प्रवेशासाठी हे पण मी इथं आवर्जून आपल्याला सांगतो. त्यानंतर आपला असा प्रश्न होतो सीट मॅट्रिक्समध्ये का असतो. सीट मॅट्रिक्समध्ये की आपल्याकडे समजा 100 जागा असतील तर 100 जागापैकी ओपनसाठी किती जागा, मुलांसाठी किती, मुलींसाठी किती, त्यानंतर NTA, BCD यामध्ये मुलांसाठी किती, मुलींसाठी किती, SBCसाठी मुलांसाठी किती, मुलींसाठी किती जागा आहेत, आणि सगळ्यात मात्र SEBC हे आता नवीन सुरू झालेलं आहे 2 वर्षापासून, यांच्यासाठी किती जागा, मुलांसाठी किती, मुलींसाठी किती, डिफेन्ससाठी किती, हँडिकॅपसाठी किती, हा सर्व वर्गवारी सीट मॅट्रिक्समध्ये कॉलेजने आहे बघायला मिळती. तर ते आवर्जून विद्यार्थ्यांनी पाहावं आणि त्यामुळे थोडीशी त्यांना आयडिया येते की आपला कुठल्या कॉलेज नंबर लागू शकतो. आणि दुसरं एक मला आनंद अभिमान सांग वाटतं की आपल्या CET सेलच्या माध्यमातून प्रत्येक कॉलेजचा कट ऑफही दिसतोय विद्यार्थ्यांना, त्यानुसार त्यांना चांगल्या पद्धतीने जजमेंट घेऊन हवं त्या कॉलेजला त्यांना बी फार्मसीसारखा कोर्स करता येईल असं मी इथं तुम्हाला आवर्जून सांगतो.
3: सर, सीट मॅट्रिक्सचा जो तो आपण जो विषय म्हटलात ते समजा जर एखाद्या पालकाला किंवा विद्यार्थ्याला बघून जर समजत नसेल तर त्यासाठी आपलं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय फार्मसी इन्स्टिट्यूट नेमकी कशी मदत करू शकते?
4: तर आम्ही ह्याच्या बाबतीत पहिल्यापासूनच इंजिनिअरिंगला पण सरांनी आपण बोललो मला प्रत्येक राऊंडला आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केलं आणि विद्यार्थी आपल्याही कॉलेजमध्ये बहुसंख्येने प्रवेशित झाले, त्याचबरोबर बाहेरच्याही मोठमोठ्या कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ही प्रवेशित झाले आणि त्यांना आपण चांगलं मार्गदर्शन करू शकलो याबद्दल मी अतिशय समाधानी आहे. त्याच पद्धतीने फार्मसीसाठी पण मी ती जबाबदारी घेतलेली आहे आणि आपल्या कॉलेजमध्ये स्वतंत्र CET एक उपकक्ष म्हणलं तर चालेल एक्सटेन्शन सेंटर आहे. त्या माध्यमातून आमचे प्राध्यापक आमचे काही कॉम्प्युटर एक्सपर्ट ऑप्शन फॉर्म भरून देण्यासाठी आपण इतर फॅसिलिटी सेंटर टाईप मदत विद्यार्थ्यांना करू शकतोय. त्यामुळे एका छत्राखालीच विद्यार्थ्यांच्या सगळ्या शंका निरसन होईल व पाहिजे पद्धतीनं आम्ही विद्यार्थ्यांना नक्की या प्रोसेसमध्ये त्यांना हवं ते कॉलेज मिळण्यासाठी आणि लवकरात लवकर त्यांचा प्रवेश होण्यासाठी नक्कीच आम्ही मदत करणार आहोत.
3: अच्छा सर, जसं की आपण म्हटलात 23, 24, 25 या तारखेला फर्स्ट कॅप राऊंड असणार आहे, तर या फर्स्ट कॅप राऊंडच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी काय काळजी घ्यायला हवी आणि हा कॅप राऊंड भरत असताना आपण आपल्या महाविद्यालयात जे सेंटर उभा केलेलं आहे त्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांना मदत करणार आहोत, तर आपण काय सांगू इच्छिता की फर्स्ट कॅप राऊंड घेत असताना काय नेमकी काळजी घेतली पाहिजे?
4: पहिला कॅप राऊंड आहे, दुसरा कॅप राऊंड आहे, तिसरा आणि चौथा आणि पाचवा संस्था स्तरावर, अशा पद्धतीचे 5 राऊंड असतात. तर मी आता फक्त पहिल्या राऊंड बाबतीत बोलेन आणि ज्यावेळी दुसरा राऊंड चालू त्यापूर्वी पण रेडिओ त्यांना भेट देऊन दुसऱ्या राऊंडची सखोल माहिती देईन. तर पहिल्या कॅप राऊंडमध्ये पहिला ऑप्शन हा महत्त्वाचा असतो. पहिला ऑप्शन जर लागला तर आपल्या विद्यार्थ्याला तिथं प्रवेश घ्यावाच लागतो. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे तर विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. पहिला ऑप्शन देताना ज्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे ठामपणे प्रवेश घ्यायचा आहे तेच कॉलेज टाकावं, हे तर मी आवर्जून सांगतो. त्यानंतर जर आपलं निश्चित नसेल आपल्याला धाराशिवला आपलं प्रवेश घ्यायचा का पुण्याला घ्यायचा का मुंबईला घ्यायचा का सोलापूरला घ्यायचा का लातूरला घ्यायचा आपलं निश्चित नसेल तर आपण पहिला ऑप्शन असा टाकायचा आहे की जिथं आपला नंबर लागणार नाही आणि दुसरा तिसरा चौथा पहिल्यानंतर कुठलाही ऑप्शन तुमच्या ह्याच्याप्रमाणे टाकू शकता, तुमच्या इच्छेप्रमाणे टाकू शकताय. इन केस आपला जर पहिला ऑप्शन नाही लागला तर दुसरा ऑप्शन तिसरा ऑप्शन लागला आपला तर आपण दुसऱ्या राऊंडला आपल्याला भाग घेता येतो, त्याला बेटरमेंटला स्कोप मिळतो, हे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
3: अच्छा, आणि सर आता ह्या कॅप राऊंड सोबत एक आणखीन एक असा विषय की TFWS आणि EWS असे एक दोन प्रकार आहेत, तर त्या बाबतीमध्ये काही जर समजा पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असेल तर तो थोडासा तुम्ही दूर करावा असा एक विषय की नेमकं हे काय असतं आणि याच्यातून आपल्याला काय लाभ मिळू शकतो?
4: सर, ही चांगला प्रश्न आहे. TFWS म्हणजे ट्युशन फ्री वीवर स्कीम, ही जी स्कीम आहे साधारणतः 5% लोकांना, समजा इंटेक जर 100 असेल तर 5 विद्यार्थ्यांना TFWS मधून प्रवेश घेता येतो, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे त्यांची ट्युशन फी माफ होते. आणि अशा TFWSच्या जागांवर विद्यार्थ्यांना ट्युशन फी पूर्णपणे माफ होत असल्यामुळं ह्या हाही चांगला पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहे. पण ही जागा कोणाला मिळते? ज्याच्या ज्या विद्यार्थ्याचं मीट चांगला आहे, ज्याला चांगले मार्क आहेत, त्या विद्यार्थ्याला ही जागा मिळते. तर आवर्जून प्रत्येक मुलांनी, कारण मुलींना अशी ही ट्युशन फी माफ आहे, तशी ट्युशन फी माफ आहे मुली, त्यापण मुलांना ट्युशन फी माफ नाही आहे. कुठल्या मुलाला माफ नाही आहे? तर OBC आणि SBC आणि ओपनच्या मुलाला ट्युशन फी माफ नाही आहे. फक्त 50% गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळते. अशा विद्यार्थ्यांना ही चांगली संधी आहे ट्युशन फ्री विवेक स्कीम मधून आपला पर्याय टाकायची. आणि चांगले मार्क जर असतील आणि त्या मेरिटमध्ये तो विद्यार्थी एखाद्या कॉलेजच्या बसला तर ट्युशन फ्री विवेक स्कीमचा त्याला फायदा घेता येतो. साधारणतः 5% जागा ह्या ट्युशन फ्री विवेक स्कीमसाठी असतात. म्हणजे आपला तेरणा फार्मसी कॉलेजमध्ये 100 जागा आहेत फार्मसीसाठी, तर 5 जागा हा TFWSाठी उपलब्ध आहेत. आणि एखाद्या कॉलेजमध्ये 60 इंटेक असेल तर 3 जागा उपलब्ध आहेत. तर ही एक चांगली संधी आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे. इथं मी आवर्जून सांगतो, हे हा ऑप्शन टाकायला सुरुवातीला हरकत नाही. आणि पत्रिकेवरच टाकूचे दोन्ही ऑप्शन एका कॉलेजसाठी, TFWS किंवा कॅप थ्रू प्रोसेस थ्रू, अशी दोन संधी एका कॉलेजसाठी दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना टाकायला हरकत नाही. आणि EWS एक चांगली संधी आलेली आहे. EWS हा कोटा असतो आणि TFWS आणि EWS दोन्ही जागा हे ओव्हर अँड अबव्ह असतात. म्हणजे 100 जागा तेरणा फार्मसीला आहेत, 100 जागामध्ये 100+ 100+ 5 जागा TFWSच्या आहेत आणि 10 जागा EWSच्या आहेत. असं 115 इंटेक टोटल आहे तेरणा फार्मसीचा. तर ती ओव्हर अँड अबव्ह कोटा असतो, म्हणजे 100 व्यतिरिक्त हा कोटा असतो. त्यामुळं इथं ॲडिशनल स्कोप विद्यार्थ्यांना मिळतो. EWSच्या 10% म्हणजे 10 जागा आपल्याकडे आहेत. तर या 10 जागामध्ये EWS हे कोण पात्र होऊ शकतं हे एक महत्त्वाचा विषय आहे. जे विद्यार्थी कास्टमध्ये आहेत, म्हणजे NT, ABCD, SBC, SCBC, OBC याच्यामध्ये जे विद्यार्थी नाही आहेत त्यांना EWSचा फायदा घेता येतो. म्हणजे EWSमध्ये कोण येऊ शकतं? ब्राह्मण, लिंगायत, जैन, गुजर, मारवाडी, मुस्लिम, त्यानंतर फारसी, राजपूत, अशा प्रकारचे ज्यांना कुठलाही कास्टचा बेनिफिट मिळत नाही, कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, असे विद्यार्थी EWSमध्ये येऊ शकतात. आणि त्याचा आवर्जून अशा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. कारण इथं थोडंसं माझ्या अभ्यासानुसार थोडंसं मीठ कमी असू शकतं आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना हवं ते कॉलेज मिळू शकतं, हे एक मी इथं आवर्जून सांगतो.
3: तर सर, ज्या पद्धतीनं आपण सांगत आहात की एकूण जर पाहायला गेलं तर हे जे TFWS EWS असेल या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीच्या संधी उपलब्ध आहेत हे सांगितलेलं आहे. पण आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या संदर्भामध्ये सुद्धा खूप नवलौकिक वाढलेलं आहे. तर या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी काय सांगू इच्छिता?
4: मला अभिमान वाटतो की माझ्या सुरुवातीच्या फेजमध्ये ज्यावेळी मी प्रिन्सिपल झालो त्यावेळीच हे मला तेरणा फार्मसी सुरू करण्याचा योग आला आणि 4 वर्षे मला पूर्णपणे तिथं लक्ष देता आलं. त्या अनुषंगानं मला असं सांगा वाटतं की तेरणा फार्मसीनं आमच्या कमी 2019 एस्टिमेट झालं असलं तरी ह्या 4 वर्षाच्या 4 बॅचेस बाहेर पडल्यात आणि प्लेसमेंट 70-80% आहे. आणि त्याचबरोबर मी आदरणीय दादा आदरणीय डॉक्टर साहेब यांच्या माध्यमातनं यांच्या मार्गदर्शनाखाली मी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पण IT सारख्या सेक्टरमध्ये प्लेसमेंट देऊ शकलो याचा मला अभिमान वाटतो. आणि त्याचबरोबर इथंच न थांबता कोर फार्मसीमध्येही चांगल्या पद्धतीचे प्लेसमेंट आपण देऊ शकलो आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण विद्यार्थ्यांना कोडिंग प्रोग्रॅमिंग पण इथं शिकवू शकतो. इंजिनिअरिंग आणि फार्मसी एकत्र असल्यामुळं हा एक बेनिफिट घेऊ शकतोय. आणि फार्मसीची मुलं पण अतिशय सक्रियतेनं इनोव्हेशनकडे जात आहेत आणि अशा पद्धतीचं वातावरण ह्या फार्मसी विभागात आहे. त्याच्यामुळे इथं प्रत्येक वर्षी जवळपास 100% पेक्षा जास्त ऍडमिशन होते, मला हरकत नाही EWS मिळून. अशा पद्धतीचं कॉलेज आहे, त्यामुळे मी अभिमान सांगतो की तेरणा फार्मसीनंही कमी वेळात चांगलाच आपल्या जिल्ह्यामध्ये किंबहुना मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात पण चांगला नावलौकिक मिळालं आहे असं मी इथं सांगू शकतो.
3: तेव्हा आता आपल्या इथे आपण जे चर्चा करणार आहोत ते तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम यांच्याशी. मॅडम, जसं आता प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी म्हटले की प्लेसमेंट आणि बाकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटने अतिशय नावलौकिक मिळवलेला आहे, तर अगदी त्या पद्धतीनं जर विचार करायला गेला तर आपण हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या या नावलौकिकाचा संदर्भ घेऊन आपण काय सांगू इच्छिता की इथला अकॅडमिक्स असेल किंवा तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूट थोडीशी हिस्ट्रीचा भाग असेल तर आपण काय सांगू इच्छिता?
5: सर, फार्मसी इन्स्टिट्यूट जे आहे आपलं तेरणा कॉलेजचं, ते 2019 चालू झालेलं आहे आणि या अगदी 4 बॅचेस बाहेर पडलेल्या आहेत, पण तरी देखील सातत्याने प्रिन्सिपल सरांच्या मार्गदर्शनाखाली अगदी पहिल्या वर्षापासूनच जवळजवळ 70-80% विद्यार्थ्यांची प्लेसमेंट ही टॉप नॉच कंपनीजमध्ये होते. यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आपल्यासोबत असोसिएटेड असल्यामुळे आयटी कंपनीजमध्ये देखील आपल्या विद्यार्थ्यांना, म्हणजेच फार्मसीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने नोकरी मिळते. यामध्ये TCS जी वेल नोन मल्टीनॅशनल कंपनी आहे आयटी सेक्टरमध्ये, जी जायंट म्हणून ओळखली जाते, तिथे देखील आमच्या विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झालेली आहे. त्याचबरोबर जे कोर फार्मास्युटिकल कंपनीज आहेत, जसं की मर्क असेल किंवा एमक्युअर, निप्रो, सिरम, या कंपनीजमध्ये देखील फार्मसीच्या आमच्या इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झालेली आहे आणि तिथे ते गेल्या 2-3 वर्षापासून कार्यरत आहेत. आणि अगदी ल्युपिनमध्ये देखील रिसर्च असोसिएटपर्यंत काही विद्यार्थ्यांनी बाजी देखील मारलेली आहे. त्याचबरोबर मला सर हेही सांगा वाटतं की आमच्या प्राचार्य सरांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे इंटर्नशिप प्रोग्राम्स आम्ही कोऑर्डिनेट करतो. यामध्ये मग हायर एज्युकेशन असेल, मेडिकल कोडिंग असेल किंवा फार्माकोव्हिजिलन्स, हे सेक्टर्स जे आहेत ज्याच्यामध्ये सध्या तरी फार्मास्युटिकल कंपनीज ग्रो होत आहेत, यामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण हे लवकरच त्यांच्या डिग्रीमध्येच मिळून जातं, ज्याचे आणि यामध्ये वेगवेगळे सर्टिफिकेशन प्रोग्राम्स पण असतात, तर या सर्टिफिकेटचा देखील त्यांना नक्कीच फायदा होतो. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे जे अकॅडमिक्स आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने रन होते, कारण की सर्व स्टाफ फुलफिल आहेच, पण याचबरोबर अगदी 5 डॉक्टरेट फॅकल्टीज आहेत, ज्याचा फायदा मुलांना इनोव्हेशनकडे कल देण्यासाठी होतो. त्यामुळे महाविद्यालयातील जे आमचे सिनियर फॅकल्टीज आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुले आविष्कार किंवा हॅकॅथॉन अशा स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलच्या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतात आणि अगदी त्या स्पर्धा परीक्षा जिंकतात देखील. त्याचबरोबर पेपर पब्लिकेशन म्हणा किंवा प्रेझेंटेशन म्हणा किंवा कॉन्फरन्सेस यामध्ये विद्यार्थी पार्टिसिपेट होऊन त्यांना थोडंसं ओव्हरऑल जागरूकता मिळते की सध्या रिसेंट ट्रेंड्स काय चालू आहेत आणि कुठल्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे.
3: तर मॅडम, जसं की पाठीमाग आपल्या रेडिओ तेरणाच्या माध्यमातूनच आपण एका विद्यार्थिनीला घेऊन आलो होतात की तिच्या रिसर्चमुळे तिला इन्क्युबेशन आणि एक तिला मेंटरशिप मिळालेली आहे तिच्या प्रोडक्टसाठी. तर आपलं तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचा त्या गोष्टीला खूप प्रमोट करतं की तुम्ही जर रिसर्च अँड डेव्हलपमेंट करत असाल तर रिसर्चसाठी आपण काय काय नेमकं पूरक गोष्टी करतात ते एक सांगा.
5: सर, रिसर्चसाठी ओव्हरऑल ॲक्च्युली वातावरण तर आमच्याकडे चांगलं आहे, त्याचबरोबर लॅबोरेटरीज, केमिकल्स आहेत. त्यानंतर एखादा प्रोडक्ट मार्केट लेवलला जर न्यायचा असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या ऑप्टिमायझेशन स्टडीज कराव्या लागतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 15-20 फॉर्म्युलेशन्स लॅबोरेटरी लेवलला बनवून त्याचं इव्हॅल्युएशन स्टडी करावी लागते. तर या गोष्टी म्हणजे या सर्व स्टडीज करण्यासाठी जो एक्सपेरिमेंटल प्लॅटफॉर्म लागतो तो आमच्या इथे उपस्थित आहे. त्याचबरोबर ऑप्टिमायझेशन स्टडी करत असताना तुमच्या ओव्हरऑल प्रोडक्टच्या हिस्ट्री किंवा जे तुम्ही साधने वापरतात ज्याला आम्ही एक्सिपियंट्स म्हणतो त्याचं चांगलं नॉलेज लागतं, ते डेफिनेटली आमच्या फॅकल्टीजकडे आहे आणि ते नॉलेजचा वापर करूनच आम्ही तो प्रोडक्ट मार्केट लेवलला जाण्यासाठी संपूर्णतः तिला मदत करत आहोत.
3: अच्छा, आणि आता हा तर झाला रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा विषय, पण आता आपल्याकडे बी फार्मसी आहे पण पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा आपल्याला विद्यार्थी विचारतात बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना तशा पद्धतीने पुढे जायचं असतं, तर आपलं इन्स्टिट्यूट त्या दृष्टिकोनातून काय सपोर्ट करतं, काय मदत करतं?
5: राईट, आमच्याकडे एक हायर एज्युकेशन सेल डॉक्टर व्ही व्ही मानेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्थापन केला आहे, ज्यामध्ये आमच्या इन्स्टिट्यूटमधले जे फॅकल्टीज ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये रँकर्स आलेले आहेत किंवा अगदी क्वालिफाईड चांगल्या रँक्सनी केलेलं आहे ते फॅकल्टीज विद्यार्थ्यांना शिकवतात. यामध्ये कुठल्या सब्जेक्टला किती महत्त्व द्यायचं, म्हणजे ओव्हरऑल मार्क्सनुसार सब्जेक्टचं डिस्ट्रीब्युशन, त्यानुसार त्याचं प्लॅनिंग म्हणजे कुठल्या वेळेमध्ये कुठले टॉपिक्स कव्हर करायचे किंवा कुठले तुम्हाला स्किप पण करता येतात, कशाला महत्त्व द्यायचं प्रॉमिनंटली हे सांगतात. त्याचबरोबर कुठले बुक्स वापरायचे, लायब्ररी देखील आमची अगदी वेल डेव्हलप्ड आहे आणि भरपूर पुस्तके आहेत. यामध्ये तुम्हाला जीपॅटसाठी तयारी करण्यासाठी लागणारे वेगवेगळी जे पुस्तकं आहेत ते देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर योग्य मार्गदर्शन दिल्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नामुळे सातत्य ठेवल्यामुळे यापूर्वी देखील आमच्या विद्यार्थ्यांनी जीपॅट एक्झाम्स क्रॅक केलेल्या आहेत आणि त्यानिमित्ताने आता वातावरण देखील चालू झाले आहे. तर दरवर्षी कमीत कमी 25-30 विद्यार्थी आवर्जून ह्या परीक्षेची तयारी करत असतात.
3: मॅडम, जसं की आता पाहायला गेलं तर जवळपास 3-4 बॅचेस आता फार्मसीच्या बाहेर पडलेले आहेत, पण जसं कॅप राऊंड सुरू होणार आहे आणि प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही मानेसर यांनी पण सांगितलेलं होतं की मुलींचं प्रमाण रजिस्ट्रेशनच्या जास्त असू शकतं किंवा फार्मसीला येण्याचं जास्त असू शकतं, त्यांना सगळ्या फ्री फॅसिलिटी पण अवेलेबल आहेत. पण तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून किंवा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा जो परिसर आहे, ज्या मुली बाहेरच्या येणार आहेत त्यांना जर ॲडमिशन किंवा बाकी सगळ्या गोष्टी घ्यायच्या असतील तर आपलं तेरणाचं कॅम्पस असेल किंवा इथल्या मुलींचं हॉस्टेलचा विषय असेल तर त्या बाबतीत हे थोडं सांगा.
5: तेरणाचा कॅम्पस तर निसर्गरम्य परिसरासाठी फेमस आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी म्हणजे मुलींसाठी ॲक्च्युली पालक जर विचार करतात तर ते सगळ्यात त्यांच्यासाठी महत्त्वाचं अकॅडमिक सोबतच सुरक्षितता पण असते. तर आपल्याकडे महाविद्यालयाचे टोटल 3 हॉस्टेल्स आहेत जे की कॅम्पसच्या अंतर्गत आहेत आणि तिथे सिक्युरिटी सिस्टीम पण अगदी चांगली आहे आणि त्याचबरोबर सर्व सोयींनी उपयुक्त असलेले हे हॉस्टेलमध्ये जे काही इव्हन स्टाफ पण आहेत ते देखील कॉलेजचेच आहेत, त्यामुळे महाविद्यालयाचं देखील त्याच्यावर अगदी चांगल्या प्रकारे लक्ष असतं. त्यामुळेच विद्यार्थिनींना म्हणजे शिक्षणासोबतच सुरक्षितता देखील इथे मिळते याबाबत आम्ही अगदी खात्रीने ही गोष्ट सांगू शकतो.
3: अच्छा, तर मॅडम 23 तारखेपासून पहिला कॅप राऊंड सुरू होणार आहे, तर या कॅप राऊंडच्या दृष्टिकोनातून ज्यांना कोणाला काही अडचणी असतील, कारण आता मुलाखतीच्या माध्यमातून जर समजा त्यांना काही प्रश्न पडणार असतील तर त्याचं निराकरण व्हावं म्हणून कॉन्टॅक्ट नंबर जर आपल्याला देता आले तर त्यासाठी प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94 21 97 80 78. परत एकदा सांगतो 94 219 78 0 78. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आपल्याला जर समजा काही अडचणी असतील तर आपण जसं आता मी प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक सांगितला तसा तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर प्रीती माने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक आहे 88 303 71 202. त्यासमवेत फार्मसीचे नलगे सर आहेत त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 94 220 144 67. 94 220 144 67. आणि काझी सर आहेत त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 930 99 466 32. पुन्हा एकदा काझी सर यांचा मोबाईल क्रमांक 930 99 466 32. असे हे सर्व मोबाईल क्रमांक आहेत, तेव्हा आपण सर्वांनी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपले डॉक्युमेंट्स असतील किंवा कॅप राऊंड फर्स्टच्या दृष्टिकोनातून आपल्या जर काही अडचणी असतील तर त्याही दूर करू शकता. तर या पद्धतीनं बी फार्मसीच्या फर्स्ट इयरचा कॅप राऊंड जो आहे तो 23 ते 25 सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे पहिला राऊंड. त्याच्यानंतर दुसरे तिसरे असेल, पण पहिला राऊंड खूप महत्वाचा असतो असं आपण आपल्या आजच्या रेडिओ तेरणाचे दोन्ही गेस्ट प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर आणि तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम या दोघांकडून सुद्धा आपण हे समजून घेतलेलं आहे. तेव्हा सर्व ऐकणारे विद्यार्थी पालकांनी या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या अडचणी दूर करून घ्याव्यात आणि काय अडचण असली तर सांगितलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. मी दोन्ही माने सर आणि माने मॅडम आपले धन्यवाद व्यक्त करतो.
5: थँक्यू सर.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी सौ स्वाती समीर वाकेकर. सध्या मी आपल्या धाराशिवमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज माझ्या मैत्रिणींच्या दशलाक्षणिक शृंखलेमध्ये पुढच्या माळेसाठी एक सुंदरशी गुंफण तुमच्यासमोर घेऊन येते आहे. रेडिओ तेरणा यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सर्वप्रथम दशलक्षण धर्माच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि सोबतच दशलक्षण धर्म हा मानवतेला कशा पद्धतीने जोडतो आणि आदर्श जीवनासाठी कशी रूपरेषा तयार करून देतो या संदर्भात देखील आपण थोडं बहुत जाणून घेणार आहोत. आज पाचवा दिवस दशलक्षण धर्माचा, सत्याचा. माझ्या सखींनी तुम्हाला आजपर्यंत उत्तम क्षमा, उत्तम मार्दव, उत्तम आर्जव आणि उत्तम शौच याविषयी कथानकाच्या माध्यमातून, विषयांच्या माध्यमातून, अनेक उदाहरणांच्या माध्यमातून खूप छान माहिती दिलेली आहे. आज आपण उत्तम सत्य या दशलक्षणाच्या धर्माकडे कोणत्या दृष्टीने नेमके बघावे याविषयी थोडं जाणून घेणार आहोत. मला तुम्हाला सांगायला आवडेल की लहानपणी सत्य म्हटल्यानंतर आजोबा खूप छानसा एक विषय सांगायचे की सत्य म्हणजे नेमकं काय ग? सत्य म्हणजे खरे बोलणे की सत्य म्हणजे खोटं कधी सांगू नये? त्यावेळेला खरंच काही कळत नव्हतं. पण आज जेव्हा अनेक पुस्तकं, अनेक साहित्य, अनेक साहित्यकार, त्यांचे पद्य, त्यांचे विचार जेव्हा अनुभवायला येतात तेव्हा वाटतं की सत्य हा शब्द तुमच्या विचारांनी आणि आचरांनी आणायला हवा. रसिकांनो, उत्तम सत्य हा दशलक्षणाचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे. ज्या आजपर्यंत झालेल्या चुका आहेत त्याला क्षमा करावी, मला उत्तम असं ज्ञान मिळावं आणि ते मी अर्जित करावं. दशलाक्षणिक पर्व म्हणजे तुम्हाला एक चांगला व्यक्ती होण्यासाठी दिले जाणारी शिक्षण. सत्याबद्दल बोलाल तर महात्मा गांधींचं सत्याचे प्रयोग ह्याविषयी न बोलता कसं चालेल बरं? सत्याचा प्रयोग पुस्तकामध्ये महात्मा गांधीजींनी स्वतःचे आत्मकथन लिहिलेले आहेत. लहानपणीचा घडलेला प्रसंग जेव्हा गांधीजींना खोटं बोलण्यास भाग पाडण्यात आलं होतं, तरीही त्यांनी तो खोटा वाटणारा घटनाक्रम खऱ्या माध्यमाने सांगण्याचा प्रयत्न केला. लहानपणापासून मिळालेली शिक्षण त्यांनी पुढे पण त्या पद्धतीने चालू ठेवले. एकदा असंच आपले कथाकथन कार्यक्रम घेत असताना मोठ्या उत्सुकतेने एक महिला गांधीजींजवळ आली आणि बोलली की गांधीजी, तुम्ही सगळ्यांना इतकं छान पद्धतीने सत्याबद्दल सांगता, जरा माझ्या मुलाला सांगा. त्याला कधीही म्हटलं की बाळा साखर खाऊ नये, नाही तर तुला त्या साखरेनी त्रास होईल. गांधीजी बोलले, ठीक आहे मी सांगतो पण आज नको उद्या. दुसऱ्या दिवशी परत कथानकासाठी गांधीजी आणि अनुयायी जमले. फार सुंदर असा साबरमती आश्रम आणि तिथे गांधीजी बसल्यानंतर खूप सुंदर पद्धतीने कथाकथन झालं. परत ती महिला तिथे येऊन

की खरंच साखर जर सोडली तर त्याचा शरीराला अपाय काहीच होत नाही. म्हणून तू देखील पुढे साखर खाऊ नये, कारण ते आरोग्यास हानिकारक आहेत. मित्रांनो, ही अशीच गोष्ट आहे की जीवनामध्ये सत्याची साखर ही नेहमी ठेवावी, पण तिला असत्याची जोड असू नये. कितीही असत्य लोक तुमच्या पुढे आले तरी सत्याचा विजय होतो. यासाठी एक सुंदर कथा रामकृष्ण नावाच्या एका माणसाने एका ज्योतिषाला विचारली होती की सत्य म्हणजे नेमकं काय बोलावं. ज्योतिषी त्यावर बोलला, सत्य म्हणजे तुझ्या मनातून निघणारं सरळ सोपं भाष्य. जैन धर्मामध्ये उत्तम सत्याला महत्त्व आहे आणि असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी व्यक्तींनी सत्य बोलावं. मी तर म्हणेल आजच्या दिवशी नाही, उभ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दिवशी व्यक्तींनी सत्यच बोलावं, कारण सत्याचा विजय हा नेहमी अटळ असतो. त्यामुळे असत्याला देखील दुजोरा मिळत नाही. आज आईवडिलांपुढे मी एक साधारण शिक्षिका म्हणून खूप मोठा प्रश्न पडतो की माझा मुलगा माझ्याशी खरं बोलतो, तो खोटं बोलणारच नाही. आणि जेव्हा त्याला कळतं की अरे हा अचानक खोटं कसं बोलू लागला, त्यासाठी मी एक सुंदरसा उपाय सांगेल. पालकांनी विद्यार्थ्यांसोबत पण असाच एक सुंदरसा संबंध जमवून ठेवावा जो गोडीने असावा, त्याचा मित्र बनून, त्याचा सखा बनून त्यासोबत राहावं. दशलक्षण धर्म ह्याच पद्धतीने येणाऱ्या पिढीवर संस्कार करण्यासाठी देखील बनलेला आहे. उत्तम क्षमा म्हणजे सर्वांना क्षमा करा, आणि उत्तम सत्य म्हणजे त्या सत्याची नेहमी आसक्ती करा, त्याचा ध्यास धरा आणि सत्य बोला, बोलण्यासोबत त्याला आचरणात आणा. छोटे मुलं नेहमी सत्य बोलतात. असं म्हणतात की देगा देवा, मुलगी मुलगा जो कोणी असेल तो खूप सुंदर पद्धतीने आपले विचार मांडतो, तो सत्य बोलतो. लहान मुलं नेहमी सत्य बोलतात. का बरं सत्य बोलत असतील? काय त्यांचे भाव असतील? कारण त्यांच्यामध्ये सरळ आणि सोपे विचार असतात, कुठलेही प्रश्न नसतात. त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सत्य हाच एक त्यांचा भाग असतो. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवावं, प्रत्येक क्षणी सत्याचा आधार हा तुम्हाला विजयाकडे नेतो. दशलक्षण पर्व सुरू आहेच. जैन अनुयायी मोठ्या भक्तिभावाने या 10 दिवसांमध्ये प्रत्येक धर्माचं मोठ्या काटेकोरपणे पालन करतात. भगवान महावीरांनी जेव्हा या सर्व दशलक्षण धर्माचं महत्त्व आपल्या अनुयायांना सांगितलं, त्यावेळी त्यांनी खूप सुंदर पद्धतीने एक उदाहरण सांगितलं होतं की माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो एक साधारण मनुष्य असतो. चांगले वाईट कोणते माझ्यासाठी असावे, कोणते असू नये, याबद्दल त्याच्या मनात कोणतीही शंका नसते. पण जेव्हा तो समाजात येतो, लोकांशी त्याचा संपर्क येतो, तो विचार करतो, त्याच्या विचारशील शक्तीचा वापर करतो, ह्या सगळ्या वापरामुळे त्याचे सत्य हे एका मार्मिक अर्थाने सर्वांना उपयोगाचे ठरेल आणि आपला समाज हा सत्य आधारभूत असा ठरेल. कारण असत्य हा विकृत प्रवृत्तीला जन्म देतो. विचार करा रसिकांनो, इतक्या मोठ्या प्रमाणात विचार करून जैन धर्मच नव्हे तर जगातला प्रत्येक विचार हेच सांगतो. म्हणून आजपासून एकच मंत्र ठरवूया की काहीही झालं तरी उत्तम सत्याचा मार्ग हा आपल्या जीवनाचा एक सरळ आणि सोपा मार्ग असावा. विचार कितीही क्लोशित झाले, कोणाचा कितीही राग आला, तरी त्या रागावर बंधनं कशी घालता येईल, त्याला नियंत्रण कसं करता येईल आणि चांगल्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी काय प्रयत्न करता येईल, यासाठी विचारमंथन करावं. आपल्या बाजूला अनेक पद्धतीने विचार करणारे लोक असतात. खूप सुंदर सुंदर गोष्टी या जगात आहेत. त्या गोष्टींचा अंतर्भाव जरी सातत्याने तुम्ही तुमच्या वागणुकीत, तुमच्या प्रस्तुतीमध्ये, तुमच्या विचारांमध्ये जरी केला, तरी तुम्ही दशलक्षण धर्माचा एक

भाग झाले. पर्युषण पर्व हा याचसाठी साजरा केला जातो. आणि आजच्या या उत्तम सत्याच्या दिवशी या विचारांना मी इथेच विराम देते. मला आशा आहे की दशलक्ष्मी धर्मात पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माझ्या सखी मैत्रिणी येऊन सांगतीलच. पण सत्य हा जीवनाचा एक भाग आहे जो तुम्हाला जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सदैव चांगल्या आठवणी, चांगले कर्म आणि चांगले विचार आपल्या समाजासाठी देण्यास नेहमी प्रवृत्त करेल. कारण एक उत्तम समाजच एक उत्तम संस्कारित पिढी घडवू शकतो. त्या पिढीसोबत सोबत आपल्या देशाचं आणि किंबहुना या संपूर्ण मानव जातीचं आयुष्य सुंदर करेल. यासोबतच मी इथे विराम घेते. सर्वांना जय जिनेंद्र आणि दशलक्ष्मी पर्वाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देते. धन्यवाद.

जिथे सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना, विरह, प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ಅದೇ ಮಣ್ಣಿನ ಭಕ್ತ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.